नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी आयकतात एफ एम रेनबो, तशेंच 1278 किलो हर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एआयआर आनी म्हादय चॅनल. आयज वार शुक्रार, भारतीय सौर दीस. 9 श्रावण शके 1948 म्हळ्यारूच 31 जुलय 2026. 5:55 आनी 50 सेकंद जातात. एफ एम रेनबो सेवेच्या पयल्या सभेक आतां आमी आरंभ करता. सुप्रभात.

एफएम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स सवार आणि 5 मिनिटं जातात. आता तुमका सांगता आयच्या दिसा वितरपूच्या कार्यावळींची रूपरेषा.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी आयकतात FM रेनबो. शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. आयज ऐकुया पंडीत प्रभाकर कारेकारांच्या गायनांत राग बैरागी, तशेंच उपरांत राग सूर मल्लार तुमकां आयकपाक मेळटलो. तर ऐकुया पंडीत प्रभाकर कारेकारांच्या गायनांत राग बैरागी.

ऐकबनू शास्त्रीय संगीतच्या कार्यावेळी तुम्ही ऐकत आहात पंडित प्रभाकर कारेकरांचे गायन और राग शिलो बैरागी आणि आता राग सूर मल्हार.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावेळी आज तुम्ही ऐकले पंडित प्रभाकर कार्यकारांचं गायन और रागशिलो सूर मल्लार शास्त्रीय संगीताची कार्यावळ इथल्यान सोपता. एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ. आता बरोबर 7:05 मिनटांचेर तुमकां ऐकपाक मेळटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशींतल्यान खबरो.

0: निशाने गृहांचो आवाज निकतस तुम्ही ऐकलो रचनाशैली बाकीबाब बोरकरांची. नमस्कार गोवा कार्यावळीन मुखार सरतना आता ऐकूया आयचो दिनविशेष.
1: दिनविशेष.

0: आयज तांचो स्मृती दीस. तांच्या नावान शिक्षण क्षेत्रांत नाना शंकरशेट पुरस्कार भेटयतात. आयचेच हे दिसा जल्मल्ले मुंशी प्रेमचंद. तांचो जल्म 1880 वर्सांतलो. ते एक नामनेचे भारतीय आधुनीक साहित्यीक, लेखक आनी कादंबरीकार. तांचे खरे नाव धनपत राय श्रीवास्तव. तांकां मुंशी प्रेमचंद म्हूण वळखताले. मुंशी प्रेमचंद हे हिंदी आनी उर्दू साहित्यातले नामनेचे लेखक. तांकां उपन्यास सम्राट म्हणूनय वळखतात. आयचेच हे दिसा 1902 वर्सा भारतांत सर्वोच्च पद्मश्री, पद्मभूषण आनी पद्मविभूषण पुरस्कार सन्मानीत नामनेचे व्यंगचित्रकार के शंकर पिल्लई हांचो जल्म जाल्लो. तर आयचेच दिसा 1907 वर्सा भारतीय गणितज्ञ, सांख्यिकी शास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, इतिहासकार आनी प्राच्य विद्या पंडीत दामोदर धर्मानंद कोसंबी हांचो जल्म जाल्लो. मुमताज ही एक भारतीय सिने अभिनेत्री. तिचो जल्म जाल्लो आयचेच दिसा 1947 वर्सा. 1960 ते 1970 हे दशक तिणें आपल्या चित्रपटांनी गाजयलें. 1970 वर्सा खिलौना ह्या फिल्मा खातीर तिका सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचो फिल्मफेअर पुरस्कार फावो जालो. 31 जुलय 1948 हे दिसा भारतांत कलकत्ता शारांत पयली राज्य सेवा परिवहनाची स्थापना जाली. तर 1956 वर्सा कसोटी सामन्याच्या एका डावांत 10 गडी बाद करपाचो विक्रम जिम लिंकर ह्या पयल्या इंग्लीश क्रिकेटपटूक मेळ्ळो. आयचेच हे दिसा 1912 वर्सा नोबेल पारितोषीक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमॅन हांचो जल्म जाल्लो. तर 1982 वर्सा सोव्हियत संघान अण्वीक चाचणी घेतली. गायक कलाकार मोहम्मद रफी हांचो आयज स्मृती दीस. मोहम्मद रफी हांचो जल्म 24 डिसेंबर 1924 हे दिसा जालो. पार्श्वगायक म्हणून तांणी नामना जोडली. 1967 वर्सा तांच्या पार्श्वगायना खातीरच तांकां राष्ट्रीय फिल्म पुरस्कार फावो जालो. भारत सरकारान तांच्या ह्या योगदाना खातीर पद्मश्री भेटोवन तांचो गौरव केलो. मोहम्मद रफी हांणी आपले कारकिर्दीन सुमार 7000 गीतां रिकॉर्ड केलीं. कोंकणी, आसामी, भोजपुरी, उडिया, बंगाली, मराठी, सिंधी, कन्नडा, गुजराती, तामीळ, तेलुगू, मैथिली, हिंदी अशा सगळ्याच भासांनी तांणी गीतां गायिल्लीं आसा. आयज तांचो स्मृती दीस. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 31 जुलय.
1: दिन विशेष.

0: एफएम रेनबो 164 मेगाहर्ट्स चालू असा नमस्कार गोवा इकाऱ्यावळ ऐकबनो कायकिणा भितरच बरोबर 7:25 मिनटाचेर तुमकां ऐकपाक मेळटल्यो कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो.
1: कलात्म गोंय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45 मिनटांचेर
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15 मिनटांचेर
3: कलात्म गोंय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
3: कलात्म गोय
2: आयकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 8:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
3: कलात्म गोय.
5: नमस्कार आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्त बापटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. राज्यात प्रगत आनी परवडपी भलायकी सेवा अदीक घटमूट करताना

0: खेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी दिवचलच्या सामुदायीक भलायकी केंद्रात ऑपरेशन थिएटर आनी इंटरवेंशनल लेजर वॅन्स उपचार सेवांचे उक्तावण केले. या वेळार दिवचलचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्टी, मयेचे आमदार प्रवीण शेट, भलायकी सेवा संचालनालयाचे संचालक डॉक्टर रुपा नायक, मुखेल वैजकीय अधिकारी डॉक्टर संदेश मडकयकर, इंटरवेंशनल लेजर वॅन्स स्पेशलिस्ट डॉक्टर राजाराम भामरे, भलायकी अधिकारी डॉक्टर सिद्धी कासार आनी हेर दोतोर, भलायकी अधिकारी आनी कर्मचारी हाजीर आशिल्ले. भौशीक भलायकी वेवस्थेच्या माध्यमांतल्यान प्रगत उपचार अधिक सुलभ करून राज्यांतल्यो खासा भलायकी सेवा घटमूट करपाचे दिकेन हो उपक्रम म्हत्वाचो पावंडो थारला. गोंयच्या दरेक नागरिकांक दर्जेदार आनी प्रगत भलायकी सेवा सुलभ आनी परवडपा सारखी उरतली हाची खात्री करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा अशें हे वेळार उलयतना डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मुखार सांगले,
1: टायम आमी जेका म्हणटा की वेरिकोज वेन्सची ट्रिटमेंट ही गव्हर्नमेंटात फ्री ऑफ कॉस्ट सुरू जाता. गोंयात आयज पर्यंत लेजर वेरिकोज वेन ट्रिटमेंट ही खंयच्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटलात नासली. पहिले फावटी आमच्या बिचोलेन आमी सुरवात, फाटल्या एका वर्सा पयली आमी आमच्या कम्युनिटी हेल्थ सेंटर साखळे हांगासर ऑप्थॅल्मिक ओटी सुरू केली. ऑप्थॅल्मिक ओटी म्हणजे कॅटरॅक्ट जर कोणाक करतलो जाल्यार एक तर तेका बांबोळे वयचो पडटालो नाल्यार तेका माथा वयचो पडटालो. म्हणून एका वर्साच्या पयली आमी कॅटरॅक्ट सर्जरी अलॉंग विथ रेस्टॉल सर्जरी ही स्पेशल ओटी एस्टाब्लीश केली 2 कोटी रुपया खर्च करून आमच्या साखळे कम्युनिटी हेल्थ सेंटरान. म्हाका सांगपाक खूब बरें दिसता की त्या निमित्तान 1000 लोकांनी आपली सर्जरी कंप्लीट केली साखळेच्या कम्युनिटी हेल्थ.
0: गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आनी फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 दिसां मेरेन मर्यादीत केल्ल्यान भाजपा फुडारपणाखालच्या गोंय सरकाराचेर टिका केल्या आनी मुखेल भौशीक प्रस्नांचेर जापसालदारकी टाळटा असो आरोप केलो. खण, बेकारी, वीज खाजगीकरण, उदकाचो उणाव, शेतकारांचेर संकट, जमनीचेर रुपांतर अशा गजालींचेर सविस्तर चर्चा करपाची गरज आसा अशें विजय सरदेसाय हांणी सांगले. वट्ट 20 दिसांचे विधानसभा अधिवेशन करपाची मागणी करीत गोंयकारांक सतावपी प्रस्नाचेर सरकारान फावो तो वादविवाद करपाची संद दिवची अशें आमदार सरदेसाय हांणी मागलां. तरेकवार कारणांक लागून पाटो मल्टी लेव्हल पार्किंग ते सांता मोनिका जेटी मेरेनचो पदपूल शक्य नाशिल्ल्या कारणान सरकारान पुलाचो प्रस्ताव रद्द केला. हे विशींचें निवेदन गोंय सरकारान उच्च न्यायालयात सुनावणे वेळार केला. पाट्या वयल्यान सांता मोनिका जेटीचेर वचपा खातीर पर्यटक तशेंच लोकांची बरीच गर्दी जाता. हाका लागून ह्या वाठारांत येरादारीची बरीच कोंडी जाता. हाचेर उपाय म्हूण गोंय पर्यटन उदरगत म्हामंडळान मल्टी लेव्हल पार्किंग ते सांता मोनिका जेटी मेरेन पदपूल उबारपाचो प्रस्ताव तयार केल्लो. मात हो पदपूल शक्य नाशिल्ल्याचें निवेदन सरकारान दिलां. हे याचिकेचेर फुडली सुनावणी 28 सप्टेंबराक जातली. येरादारीची कोंडी पयस करपा खातीर उपाय वा प्रस्ताव सादर करपाचे निर्देश न्यायालयान एमिकस क्युरीक दिल्या. ओएनजीसीन कणगिणी हांगासर आपल्या एडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटात उर्जा भारत कन्व्हेन्शन सेंटराचे उक्तावण केल्ल्यान गोंयच्या कन्व्हेन्शन आनी वेवसायीक पर्यटन मळार उर्बा मेळ्ळ्या. 4000 परस चड प्रतिनिधींक बसपाची सुवात आशिल्ले हे राज्यातले सगळ्यात व्हडले कन्व्हेन्शन सेंटर असून वर्सभर हांगा राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय परिषदो, प्रदर्शनां आनी कॉर्पोरेट कार्यावळी जावपाची आस्त आसा. ह्या प्रकल्पाक लागून गोंयांत वेपारी बसका खातीरची एक नवी सुविधा उपलब्ध जाल्या. हवामान. गोंय वेधशाळेन आयज उत्तर आनी दक्षिण गोंयांत पावसा खातीर येलो अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या सध्याच्या अंदाजा प्रमाण फुडल्या 2 दिसांत कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यता आसा. तशेंच दरवरा फाटल्यान 40 ते 50 किलोमिटर नेटान नेटाचे वारें व्हांवतले अशी शिटकावणी हवामान विभागान दिल्या. तशेंच 30 जुलय ते 5 ऑगस्ट मजगतीं राज्यांतल्या चडशा वाठारांनी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताय उक्तायल्या. हवामान विभागान नागरिकांक सतर्क रावपाचें आवाहन केलां. घोग्यांनी पावस आनी नेटाच्या वाऱ्याचे फाटभुंयेर गरजेची जापसालदारकी घेवची अशें म्हळां. खासा करून सकयले वाठार, न्हंय आनी दर्यादेगेर घसघश्यांचेर वचप टाळचें आनी प्रशासनाच्या सुचनांचें पालन करचें असो उलोय हवामान विभागान मारला. ग्लास्कोत चलतल्या राष्ट्रकुल खेळा सर्तींत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें काल दादल्यांच्या 110 किल वजनी गटांत रुप्या पदक मेळयलें, तर सीमा कालिरामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारांत कांश्या पदक मेळयलें. पदक तालिकेंत 110 पदकांसयत ऑस्ट्रेलिया पयले सुवातेर आसा, तर 8व्या दिसा 17 पदकांसयत भारत 10व्या सुवातेर आशिल्लो. भारताच्या हे पदकांच्या संख्येत 3 भांगरां, 10 रुपया आनी 4 कांश्या पदकांचो आस्पाव आसा. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 वरांचेर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.

एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज चालूचा नमस्कार गोवा ही कार्यावळ ऐकू बनो. प्रसिद्ध भारतीय सिने अभिनेत्री मुमताज हांचा आज वाढदिवस 31 जुलै. 1960 आणि 1970 या दशकात तिने आपल्या सुंदर आणि उत्कृष्ट अभिनयात हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात लहान भूमिका आणि ज्युनियर आर्टिस्ट म्हणून केली. कष्टाच्या जोराचेर तिने बॉलिवूडात स्वतःचे स्थान निर्माण केले. खिलोना ह्या फिल्मातल्या अभिनया खातीर तिका फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्रीचो पुरस्कार फावो झालो. तिचे गाजिल्ले पिक्चर तो रास्ते, अपना देश, लोफर, ब्रह्मचारी आणि राम आणि श्याम ह्या सारख्या कितलेशाच यशस्वी फिल्मांनी तिने काम केला. ऐकूया या किणा खिलोना ह्या फिल्मातले हे गीत.

एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज आता बरोबर 8 वरांचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ले समाचार प्रभात.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. सकाळची बरोबर 8:15 आणि 42 सेकंद जातात. कादरांच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार.

0: कात्रणच्या कार्यावेळी क्लॅरिसा हांचा आवाज निघतच तुम्ही ऐकलो मुखार सरतना लॉर्ना आणि एच ब्रिटॉन.
1: हाय सोनिया.

कातरांची कार्यवळ ऐकपर्यंत तुमच्या सांगत त्यांचा एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचेर सकाळचा वेळ बरोबर 8:29 आणि 33 सेकंद जातात. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. हो आवाज आशिल्लो आल्फ्रेड रोज आणि रिटा रोजांचो. कार्यावळीन मुखार सरतना आता नॅफिरॉड आणि टोनी टायस.

नाचुया कुंपासार बेबदो लिस्बोवा नोशिबाक रट्टा तू आणि हाव कलंगूट आणि जायती गीतां आमच्या ओटार आजूय आसात ज्याचे अजरामर संगीत काळजाक हात घालपी गीत रचनाची आम्ही आजूय मुजरत याद काढतात असे नामणेचे गोयचे संगीतकार वादक गीतकार आणि फिल्म निर्माते क्रिस पेरी.

पयले रंगीत कोंकणी फिल्म 1978 वर्सा प्रदर्शित जाल्ले भुयारांतलो मनीस हाची निर्मिती क्रिस पेरी हाणी केली, ज्या फिल्माच्या गीतांक आशा भोसले हाणी आपलो आवाज दिलो. क्रिस पेरी हाणी लागी लागी 25 वर्सा हिंदी सिने इंडस्ट्रीत सहायक संगीतकार म्हण काम केले. तांणी बाप पिंटो ह्या नावान तियात्रांनी कामां करून रंगमंच गाजयलो, तशेंच स्वताची तियात्रां लेगीत लोकां फुडें ते घेवन आयले. अशे हे अजरामर कलाकार जांकां जितले फावो आशिल्ले तितले नाव मेळना. फकत एकूच पुरस्कार उत्कृश्ट संगीतकाराचो 1974 वर्सा तांकां मेळ्ळो. कुकुरू कुकुकू, माडाचो सोरो अशी एका परस एक कातारां लोकांक दिवन लोकांचे काळीज बूंग बँग बँग करीत ते 25 जानेर 2002 वर्सा संसारक अंतरले. आनी तांच्या निमाण्या वेळार लेगीत तांचेच एक कातार आदियो वाजोवन

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संसदेन भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2026 संमत करून राज्यसभेत मंजूर केला. ह्या कायद्यात पेपर लीक दोशींक खर ख्यास्त आनी जायत्यो महत्वाच्यो तरतुदी आसपावतात. परिक्षा प्रणाली आतां आनीक घटमूट जातली अशें सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हें विधेयक मंजूर जाल्ल्यान ताका येवकार दिला. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरांत

0: पाकिस्तानी सुरक्षा दळांनी नागरिकांचेर केल्ल्या क्रूर कारवायो उपरांत 40 परस चड लोकांक मरण आयला. राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें रुप्या पदक मेळयले, जाल्यार सीमा कालीरामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारात काश्या पदक जोडला. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. संसदेन भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 संमत करून काल राज्यसभेत मंजूर झाले. बुधवारा लोकसभेन हे विधेयक संमत झाले. ह्या कायद्यात 10 वर्सां मेरेन बंदखण, 10 कोटी रुपया मेरेन दंड, गुन्यांवकारांक मालमत्ता जप्त करप अश्यो खर ख्यास्त आनी जायत्यो महत्वाच्यो तरतुदी आसपावल्यात. केशींचो बेगोबेग निवाडो करपाची खात्री करपा खातीर दरेका राज्य सरकार आनी केंद्रशासीत प्रदेशान दिसपट्ट्या खटल्यां खातीर खाशेली फास्ट ट्रॅक न्यायालयां स्थापन करची अशें कायद्यान सांगला. ह्या विधेयकाचेर जाल्ले चर्चेक जाप दितना कार्मिक राज्यमंत्री आनी पीएमओ डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगले, हो प्रस्न देशाच्या दरेका नागरिकाचो आसा आनी दरेकल्याक तो लागू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की विश्वासांत घेवपा सारकी परिक्षा पद्दत तयार करपा खातीर सरकार एका फाटोफाट एक पावलां उबारता. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत व्हिडिओ मेसेजींत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की फाटल्या कांय दशकां सावन पेपर लीक जावप ही व्हड समस्या आसा आनी ताका लागून विद्यार्थ्यांचो फुडार धोक्यात पडला. हे सगळे मतींत दवरून देशभरांत राज्य आनी केंद्रांत शिक्षण आनी परिक्षा वेवस्थेंत सुदारणा करप गरजेचें जाल्ले. प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हळें की संसदेन कडक कायदे तरतुदी आशिल्ले विधेयक संमत झाला.
1: दोनों सदनों ने इस कठोर कानूनों वाले प्रावधानों वाले इस बिल को पास कर दिया है. अब विश्वस्त परीक्षा पद्धति की दिशा में जाने में एक महत्वपूर्ण काम पूर्ण हुआ है. काम आगे भी चलता रहेगा. हम ऐसी परिस्थितियों को लंबे समय तक नहीं चलने देंगे. इस विश्वास के साथ साथियों, आइए हम सब मिल करके विकसित भारत के स्वप्न को पूर्ण करने के लिए कंधे से कंधा मिलाकर के चले. बहुत बहुत धन्यवाद.
0: राज्यसभेत काल भौशिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 विचारा खातीर आनी मंजुरी खातीर घेतिल्ले. कार्मिक भौशिक कागाळ निवारण आनी निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी दनपारा हे विधेयक सादर केले. सकाळी 11 वरांचेर सभाघरांत कामकाज सुरू जाल्या उपरांत अध्यक्ष सीपी राधाकृष्णन हांणी शुन्य वर घेतले. तांणी सांगले की विधेयक सादर करपा संदर्भात डॉ जितेंद्र सिंग हांचे कडेन मेळिल्ली नोटीस तांणी स्विकारल्या. विधेयकाची प्रत सदस्यांक वितरीत केली जेणे करून ते तातूंत सुधारणा सुचोवंक शकतले.
2: For moving the motion of consideration of the public examination, prevention of unfair means, Amendment Bill 2026, as passed by the Lok Sabha. Today in Rajya Sabha, by grant of waiver under Rule 123 of the Rules of Procedures and Conduct of Business in Council of States, that is Rajya Sabha, accordingly a supplementary list of business for today has been issued for taking up this bill for consideration and passing.
0: लोकसभेन मंजुरी दिल्या उपरांत संसदेन राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 काल मंजूर केले. राज्यसभेन हे विधेयक बुधवाराच मंजूर केले. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंध कायदो 1971 आनीक सुधारणा करपा खातीर घर राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी हे विधेयक मांडिल्ले. वंदे मातरमाकूय जनगणमन ह्या राष्ट्रीय गीता प्रमाण कायदेशीर संरक्षण दिवपाचो ह्या कायद्याचो मुखेल हेत आसा. ह्या गुन्यांवांक 3 वर्सां मेरेन बंदखण, दंड वा दोनूय अशी ख्यास्त आसा. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरात ह्या सप्तकाचे सुरवेक पाकिस्तानी सुरक्षा दळांनी नागरिकांचेर केल्ल्या क्रूर कारवाये उपरांत निषेध चालूच आशिल्लो आनी तातूंत 40 परस चड लोकांक मरण आयले. व्याप्त वाठारांतल्या थळाव्या अधिकाऱ्यांनी आतां मुळाव्या हक्कांची मागणी करपी बायलां आंदोलकांक लक्ष करपाक सुरवात केल्या. रावलकोण आनी मीरपूर हांगा व्हडा प्रमाणांत जमिल्ल्या बायलां निदर्शकांचेर पाकिस्तानी सुरक्षा दळान फारपेट केलो. सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या जायत्या व्हिडियोंत कोटलींत शांततायेन निशेध रॅली वेळार पुलिसेनी गोळीबार केल्ल्यान बायलो पळटाना दिसतात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन.

0: तसेच सकाळी 8:40 आणि सांज वेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखाविल्यो खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी नवी दिल्लींत IASV त्रिवेणीच्या बायलांच्या नौकायान मोहिमेंतल्या पंगडा कडेन संवाद सादलो आनी तांच्या असाधारण कामगिरीची आनी जिद्दीची तोखणाय केली. तांची ही यशस्वी मोहीम देशा खातीर अत्यंत अभिमानाची गजाल आसा अशें तांणी म्हळें. ह्या मोहिमे वरवीं ह्या पंगडान फकत दर्याचेरूच जैत मेळूंक ना तर लश्करी मोहीम पार करपाच्या बायलांच्या क्षमतेर प्रश्नचिन्न उपस्थित करपी जुनाट समजुतीकूय मोडीत काढला असे ते उलयले. शारीरिक क्षमता, मानसिक कणखरपणा आणि नेतृत्व हे लिंगार निंबून नसता हे या मोहिमेन सिद्ध करून दाखवला असे त्यांनी मुखार नमूद केला.
2: इस अभियान से मैं कह सकता हूं कि केवल आपने समुद्र को ही नहीं जीता है, आपने उस सारी रूढ़ियों को भी पराजित किया है जो कभी कहती थी हमारी बेटियां ऐसे कठिन सैन्य अभियानों का हिस्सा नहीं बन सकती. आपने सिद्ध किया है फिजिकल कैपेबिलिटी, मेंटल टफनेस और लीडरशिप क्वालिटी किसी जेंडर की मोहताज नहीं होती.
1: नीट परिक्षेच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलनावेळार कथीत पुलीस कारवाईवेल्यान विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभेचे कामकाज काल दनपारा 2 तहकूब केल्ले. सकाळी 11 कामकाज सुरू झाल्या उपरांत अध्यक्ष ओम बिर्ला हांणी ग्लासगोतल्या 23व्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत दादल्यांच्या 100 सर्तीत भांगरा पदक जिखल्याबद्दल पॅरा एथलेटीक दिलीप गावीत हाचे आणि रुप्या पदक जोडल्याबद्दल मोहम्मद बासील हाचे अभिनंदन केले. सभागराच्या वतीन बिर्ला हांणी देशा खातीर पदकां मेळयल्याबद्दल सगळ्या खेळगड्यांक आणि प्रशिक्षकांक परबी भेटयली.
3: 23वे राष्ट्रमंडल खेलों में श्री दिलीप गावित ने स्वर्ण तथा श्री मोहम्मद बासिल ने रजत पद जीता है. श्री मुरली शंकर ने रजत पद जीतकर भारत का गौरव बढ़ाया है. मैं सदन की ओर से देश का मान बढ़ाने वाले सभी खिलाड़ियों, उनके कोच एवं टीम इंडिया को हार्दिक बधाई शुभकामनाएं देता हूं.
1: ग्लासगोत चलतल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें काल दादल्यांच्या 110 वजनी गटात रुप्या पदक जोडले तर सीमा कालीरामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारात काशा पदक मेळयले. निरज चोपडा दादल्यांच्या भालोफेक सर्तीच्या निमण्या फेरये खातीर पात्र थारला. भालोफेक खेळगडो रोहित यादव आणि यशवीर सिंग हे लेगीत निमण्या फेरयेत पावल्यात. पात्रताय फेरयेत निरज 5व्या, रोहित यादव 9व्या आणि यशवीर सिंग 10व्या सुवातेर आशिल्ले. दादल्यांच्या डेकेथलॉन खेळा प्रकारात तेजस्वीन शंकर पदकाच्या सर्तीत आसा. पदक तालिकेत 110 पदकांसयत ऑस्ट्रेलिया पहिले सुवातेर आसा जाल्यार 8व्या दिसा 17 पदकांसयत भारत 10व्या सुवातेर आसा. भारताच्या हे पदकांच्या संख्येत 3 भांगरा, 10 रुपया आणि 4 काश्या पदकांचो आसपाव आसा. अझरबैजानात बाकूत काल जाल्ल्या 17 पिराय सकयल्या संवसारीक चॅम्पियनशीप सर्तीत चलियांच्या गटात भारतीय कुस्ती खेळगडे निकिता सेहरावत हिणें रुप्या पदक जोडले तर कामना बाबुल आणि गरिमा हांणी काश्या पदकां मेळयल्यात. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तावून रेड अलर्ट जारी केला. अरुणाचल प्रदेश, उदेंत राजस्थान, कर्नाटक आणि माहे या वाठारांनी लेगीत आयज मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. तशेंच फुडल्या 2-3 दिसांत ईशान्य भारत, पंजाब, कोकण, गोय, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान वाठारात लेगीत व्हडा प्रमाणात पाऊस पडटलो. अंदमान आणि निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, लक्षद्वीप, तेलंगणा, विदर्भ आणि अस्तंत मध्य प्रदेशात वीज आणि वादळी वाऱ्या वांगडा गडगड येवपाची अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगती केरळात आयज 11 जिल्ह्यांनी एकसुरे सुवातेर घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तावून ऑरेंज अलर्ट जारी केला. फाल्यां लेगीत केरळ मात मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. संसदेन भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 संमत करून राज्यसभेत मंजूर केले. ह्या कायद्यात पेपर लीक दोषींक खर ख्यास्त आणि जायत्यो महत्वाच्यो तरतुदी आसपावतात. परिक्षा प्रणाली आता आणि घटमूट जातली असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे विधेयक मंजूर झाल्ल्यान ताका येवकार दिला. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरात पाकिस्तानी सुरक्षा दळांनी नागरिकांचेर केल्ल्या क्रूर कारवाई उपरांत 40 परस चड लोकांक मरण आयले. राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें रुप्या पदक मेळयले जाल्यार सीमा कालीरामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकार

काशापदक जोडला आणि हवामान खात्यान आयज गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण

रोजगार, नवो उपक्रम, समाज सेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध आसात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स ऐकबरो तुमकां याद करून दिता आयज दनपारच्या 1 वराचेर आसतली तुमच्या खातीर लायव्ह फोनिंग कार्यावळ हॅलो डॉक्टर. आयज आमच्या बरोबर आसतल्यो सायकॅट्रिस्ट डॉक्टर तन्वी पेडणेकार हांचे कडेन उलयतले आर जे विनीत. आयचो विशय आसा तरणाट्यांक परिक्षा आनी नात्या मदलो ताण. आमचे फोन नंबर आसात 08322421285 नाजाल्यार 08322224457. परतून एकदा फोन नंबर 24212825 नाजाल्यार 22244457. विसरू नाकात आयज दनपारच्या 1 वर ते 2 वरां मजगतीं हॅलो डॉक्टर ही लायव्ह फोनिंग कार्यावळ.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

मोहम्मद रफी हंसो आवाज निक दोस्तों में कलो छुप गया आसमान या फिल्म अतले हैं की तशीलें आई को बनो आई सुनमी सदा भार कार्यावीन आई कतात गायक कलाकार मोहम्मद रफी आंचा आवाज अतली ही गीता आई स्तंसो स्मृति दिस सकाळची बरोबर 9 जाऊन 16 मिनटं आणि 54 सेकंद जातात. आई को बनो वयाच्या 13 वर्षा जाऊन गायक मोहम्मद रफी आणि लाहोरात आपले पहिले सार्वजनिक गायन केले. 1944 त्यांनी आपल्या पार्श्वगायनाची सुरुवात केली आणि मागीर आम्ही जाणार त्यांनी हजारांनी गीतां गाऊन सगळ्यांची मना जिंकल्यात.

आज तुम्ही सदाबहार कार्यावेळी ऐकतात गायक कलाकार मोहम्मद रफी यांच्या आवाजातली ही तरेकवार गीता. तिसरी मंजिल या फिल्मातलं हे गीतशैली मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचं जोड आवाज निघतच तुम्ही ऐकलो. रचनाशैली मजरू सुलतानपुरी यांची आणि संगीत दिले आर डी बर्मन यांनी. ऐकपेनो 1950 आणि 1960 दशकात त्यांनी हिंदी संगीत जगताची एक छत्री अंमल गाजवलो. त्यांनी नौशाद, ओपी नय्यर, शंकर जयकिशन आणि एस डी बर्मन यांच्यासारख्या दिग्गज संगीतकाराबरोबर काम केले. शास्त्रीय संगीताची पकड आशिल्ल्यान ते रोमॅन्टिक गीतापासून ते देशभक्तीपर आणि दुःखाच्या गीतापर्यंत सगळ्या प्रकारच्या गीतांक न्याय दिवपाक शकले.

FM रेनबो सेवा 104 मेघर्ट्सचा सदाबहार ऐकाऱ्यावर सकाळचा वेळ ऐकूपेनो बरोबर 9 जाऊन 32 मिनिटं आणि 40 सेकंद जातात. निकतेच हे गीत तुम्ही ऐकले लव इन टोकियो ह्या फिल्मातले जे आयिल्ले 1966. संगीतकार आशिले शंकर जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी आणि गावपी कलाकार मोहम्मद रफी. कार्यावळीन मुखार सरतना आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा जोड आवाज महमूद की मेहंदी या फिल्मातले हे गीत. आनंद बक्षी यांची रचना आणि लक्ष्मीकांत तारेलाल यांचे संगीत.

भरोसा सदाबहारी करे वो ऐक पेन उषा गिरतिया फिल्मात गीत निकतेस्तु मैं ऐकले गायक कलाकार आशिले मोहम्मद रफी आणि रचनाशिली मजरू सुलतानपुरी हांची आयज तुम्ही गायक मोहम्मद रफी हांच्या आवाजातलीच ही गीतां सदाबहार कार्यावळीन आयकतात कारण आयज तांचो स्मृती दीस. गायक मोहम्मद रफी हांका तांच्या कारकिर्दीत खूबदां फिल्मफेअर पुरस्कार फावो जाले. भारत सरकारातर्फे तांकां 1967 पद्मश्री पुरस्कार फावो जालो. आयज ते आमच्या मदीं ना, पूण तांचो सुरील आवाज आयजूय आमच्या मनांत अमर आसा.

मोहम्मद रफी आणि पूर्णिमा हंस जोडा वाजदिकतच तुम्ही ऐकलो हम किसी से कम नहीं. या फिल्मातले हे गीत आशिले संगीतकार आशिले आर डी बर्मन आणि गीतकार मजरू सुलतानपुरी आणि सदाभार कार्यावळीतले आता निमणे हे गीत ऐकूया जीने की राह. या फिल्मातले मोहम्मद रफी यांचा आवाज, संगीतकार असा लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गीतकार आनंद बक्षी. या कार्यावळीतले हे निमणे गीत आज तुम्ही सदाभार कार्यावळीन पुरा ही गीतां मोहम्मद रफी यांच्या आवाजातली ऐकली आणि अशीच गीतां तुमकां ऐकपाक मेळटली आज रातच्या 8:30 ते 9 वरांचेर सदाभार कार्यावळीन एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झवरून श्रोते हो तुम्ही ऐकत आहात FM रेनबो मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत.

जन्मासी येऊनी पहारे पंढरे, सुरेश वाडकर यांचा स्वर नुकताच आपण ऐकलात. कार्यक्रमात आता अजित कडकडे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

श्रोतेहो आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. बरोबर 10:30 झालेले आहेत. हा स्वर होता बेला शेंडे यांचा आणि कार्यक्रमात आता शंकर महादेवन.

मराठी गीतांच्या या कार्यक्रमात श्रोते हो हस्वर होता आशा भोसले यांचा. श्रोते हो, अपेक्षा अशी असावी जी ध्येयापर्यंत नेणारी, ध्येय असं असावं जे ती मन जगणे शिकवणारं, जगणं असं असावं जे नात्यांची कदर करणारं, आणि नाती अशी असावीत जी रोज आठवण काढण्यास भाग पाडणारी. आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता स्वप्नील बांदोडकर आणि

0: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

अरविंद वेलिंगकरांच्या आवाजातल्या सोबीत अशी सुरुवात कोकणी सुगम संगीताच्या कार्यावळीची झाल्या आणि कार्यावळीत मुखार मधुमिता महात्मे यांच्या आवाजातले हे गीत ऐकूया. बाकी बाब बोरकर यांचे शब्द आणि त्याचबरोबर अशोक पत्की यांचे संगीत.

0: ऐको पेनो या कार्यवाही दिखो या एक लहन सोविसर्व।
1: सुनिए, क्या आपने पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना के बारे में सुना है?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
1: इससे आपका घर सूर्य घर बन जाता है, माने बिजली बिल जीरो, और अतिरिक्त बिजली पैदा हुई तो बिजली ग्रिड को बेचकर पैसे भी कमा सकते हैं। तो बैठे क्यों हो, अभी रजिस्टर करो pmsuryaghar.gov.in पर।
3: हर घर सूर्य घर।
4: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर। शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर। संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक। सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात। कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
5: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
6: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
4: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता।
7: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक, संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचो यत्न करूंक जाय।
4: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे।
6: कलात्म गोय
5: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
6: कलात्म गोय।
0: ऐकपेनो लहानशा विसवा उपरांत तुमकां सगळ्यांक परत एकदा येवकार। तुम्ही ऐकतात 105.4 FM रेनबो। कोंकणी सुगम संगीताची कार्यावळ आता आम्ही मुखार व्हरतात। 11:35 जाल्ली आसात आणि ह्या कार्यावळीत मुखावेल्या सुवातीर अशोक पत्की हाणी संगीतबद्ध केल्ले हे गीत राजय पवार हांचे शब्द आम्ही ऐकूया निहिरा जोशी देशपांडे हांच्या आवाजातल्यान।
8: तो दिस अजूनही याद असा, सोपूत घेतिल्लो आम्ही दोघांनी, केन्नाच सोडची ना म्हणून एकामेकांक। आणि अचकीत एक वादळ आयले, घेऊन गेले तुका म्हजे कडल्यान पैस।

पैसुल्या माळार्त्या अजून वाट पळयता तुजी, केन्ना ना केन्ना तरी झडटली ही काळी कुपां, फुलतली सगळी सपन फुलां तुजी म्हजी, केन्ना तरी केन्ना तरी।

अजूनही सपनात मजा, एक मोर सदांच असता, पावसाच्या आशेन तो फुलोन पिसारो नाचता, तुकाच सोदीत भोंवता राना मना, रात आणि दीस, दीस आणि रात

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारां खातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: आणि कोकणी सुगम संगीताच्या कार्यावळीत मुखार स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजातलं हे गीत, अशोक पत्की यांचे संगीत आणि साईश पणंदीकर यांचे गीत.
1: Come on, come on, come on. Ho!

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्मक गोय.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान

करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आनी शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.

नमस्कार, या सात काय मुखेल खबरो। संसदेन भौशीक परीक्षा दुरुस्ती विधेयक 2024 संमत करून राज्यसभेत मंजूर केले। या कायद्यात पेपर लीक दोषींक खर ख्यास्त आणि जायत्यो महत्वाच्यो तरतुदी आसपावतात। परीक्षा प्रणाली आता अनेक घटमूट जातली असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे विधेयक मंजूर झाल्यान ताका येवकार दिला। पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरात पाकिस्तानी सुरक्षा दळांनी नागरिकांचेर केल्ल्या क्रूर कारवाये उपरांत 40 परस चड लोकांक मरण आयला। राष्ट्रकुल खेळा सर्तींत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें रुप्या पदक मेळयलें, जाल्यार सीमा कालीरामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारांत काश्या पदक जोडलें। भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रांत उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला। नीट विशयाचेर विद्यार्थ्यांच्या निषेधा वेळार आरोप केल्ल्या पुलीस कारवाई सयत कितल्याशाच मुद्द्यांचेर विरोधकांनी गदारोळ केल्ल्यान राज्यसभा दिसा खातीर स्थगीत केल्या। याच मुद्द्याचेर लोकसभाय दनपारां 12 मेरेन स्थगीत उरतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री रक्षा सिंग आनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आयज क्रांतिकारी शहीद उधम सिंग हांकां तांच्या हुतात्मा दिसा आर्गां ओपल्यात। ओएनजीसी म्हळ्यार तेल आनी सैमीक वायू महामंडळान कणगिणी हांगासर आपल्या एडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटात उर्जा भारत कन्व्हेन्शन सेंटराचे उक्तावण केल्ल्यान गोयच्या कन्व्हेन्शन आणि व्यावसायिक पर्यटन मळार उर्बा मेळ्या। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

0: आयकुबेनो दनपारचे एक वर जाता आनी हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आयज आमी तुमचे खातीर घेवन आयल्यात. आमच्या ह्या कार्यावळींतल्यान गोंयातले तज्ञ दोतोर आमच्या FM रेनबोच्या स्टुडिओंतल्यान लायव्ह तुमचे खातीर येतात आनी तुमच्या प्रस्नांचे निरसन करतात. आयकुबेनो जर तुमकां तुमच्या प्रस्नांची जाप जाय जाल्यार तुमचे खातीर आमी फोन लायन्स ओपन दवरिल्ल्यो आसा. 0832 हो कोड वापरून 242185 ह्या नंबराचेर तुमी कॉल करूं शकता. ना जाल्यार आनी एक फोन लाईन खास तुमचे खातीर आमी ओपन दवरल्या, ती म्हळ्यार 222-4457. ह्यो दोन फोन लाईन्स आमी तुमचे खातीर ओपन दवरल्यात आनी ह्या फोन लाईन्सचेर तुमी कॉल करून तुमच्या प्रस्नांचे तुमी निरसन करून घेवपाक शकतात. हांव नंबर परत एकदां सांगता, 0832 हो कोड वापरून 242185 नाजाल्यार 222-4457. आयकुपेनो आयचो आमचो विशय तरणाट्यांक परिक्षा आनी नात्यांमधलो ताण. आनी आज आमच्या हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळींत आमच्या बरोबर आसात कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट डॉक्टर तन्वी पेडणेकार हळदणकर. सध्या त्यो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत सायकॅट्रिस्ट म्हणून काम करतात. गोवा मॅडिकल कॉलेजींतल्यान तिणी MBBS आनी मुखार इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्री अँड ह्युमन बिहेवियर म्हळ्यारूच IPHBतल्यान सायकॅट्री ह्या क्षेत्रान पोस्ट ग्रॅज्युएशन पुराय केला. डॉक्टर तन्वीन गोंयांत वेगवेगळे दोतोर आरोग्य कर्मचाऱ्यांक तशेंच शाळा महाविद्यालयां आनी कांय संस्था खातीर मानसीक भलायकीचेर मार्गदर्शन सत्रां तिणी घेतल्यात. सध्या त्यो सायकॅट्रीक सोसायटी ऑफ गोवाच्यो जॉयंट सॅक्रेटरी जावन आसात आनी मानसीक भलायकी बद्दल समाजांत आशिल्ले गैरसमज पयस करपाचें काम त्यो सातत्यान करीत आसात. दोतोर तुमकां आमच्या स्टुडियोंत येवकार.
1: धन्यवाद.
0: दोतोर पयलो प्रश्न पयल्यात आमी सुवातेर बेसीक प्रश्ना बरोबर सुरू करुया. तो म्हळ्यार सायकॅट्रिस्ट हो दोतोर एक्झॅक्टली हो टर्म कितें तुमी हाका कशें सांगूं शकता?
1: सो सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसीक रोग तज्ञ. मानसीक रोग तज्ञ हे साध्या सिंपल भाषेन आमी सायकॅट्रिस्टाक म्हणू शकता. आनी साध्या भाषेन जर हांवें सांगलें, युजली आमी गांवांनी जेन्ना टॉक दिवंक वता आमी म्हणटा जशे तुमचे फिजिकल हेल्थाक दोतोर आसता तशेंच आमी तुमच्या मानसीक भलायकीचे किंवा तकलेचे दोतोर जावन आसा. आनी त्याच प्रमाणे जेन्ना आमी सायकॅट्री या मानसीक भलायकी बद्दल जेन्ना उलयता फक्त सायकॅट्रिस्ट हो एकूच या टिमान आसना तर तातूंत खूब कितें अदर गोश्टी आसा. म्हणजे या टिमान आनी थोडे लोक आसता ताका आमी म्हणटा सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर जो आसता, सायकॅट्रीक सोशल वर्कर. तशेंच वेगळेवेगळे अशे एक टीम आमची आसता ती काम करता इन टर्म्स ऑफ मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स एज अ जॉईंट थिंग आम्ही त्यांना म्हणू शकतो.
0: राईट राईट. सो दोतोर आजकाल जर आम्ही पळयले जाल्यार खूपशा यंग भुरग्यांक चले किंवा चलयो स्ट्रेसान असतात. स्ट्रेस वेगळ्या वेगळ्या प्रकारचो असू शकता. तुमच्या मते हाचे कारण किती?
1: ओके. सो जेन्ना आमी म्हणटा की आयज काल आयच्या तरणाट्यांक खूप स्ट्रेस असा, सो हे आम्ही अशा तरेन हे करू शकता म्हणू शकता की आयचे जे जग असा ते एक फास्ट पेस्ड जग असा. हातूर एक हायपर कनेक्टेड वर्ल्ड आमी म्हणू शकता. भुरगीं कनेक्टेड असा थ्रू वेरियस मिडिया.

0: या ऑनलायन, आनी त्या खातीर ह्या जगान वेगळी वेगळी नवीन तेंच्या समोर स्ट्रेस आसा. पयलींच्या जनरेशनान जायना अशें नाशिल्लें, तेन्ना सुद्दां स्ट्रेस आशिल्लें. एक तूं इमेजीन करूं शकता की सपोज तूं एक टी व्ही स्क्रीन पळयता आनी तेज्या बरोबर एका बरोबर 5 टी व्ही चॅनलां आसा एन्ड यू आर ट्रायींग टू वॉच ऑल दीस चॅनल्स एट द सेम टायम एकाच वेळार, वीच इज व्हेरी डिफिकल्ट. सो आमी समजू शकता की सद्याच्या तरणाट्यांक अशाच तरेन त्रास जाता. तातूंत स्कूल किंवा एकेडेमीक प्रेशर आसा, पेरेंटल एक्सपेक्टेशन्स आसा, रिलेशनशीप स्ट्रेस आसा, फॅमिलीन कितें स्ट्रेस आसूं शकता, तशेंच कॉम्पिटेटिव्ह एग्जाम तेंचे सुद्दां स्ट्रेस आसूं शकता. सो हे सगळ्या गोष्टी आनी ताज्या भितर एड ऑन म्हणून सोशल मिडिया सुद्दां एक नवीन गोष्ट एड जाला. सो हे सगळ्या गोष्टी एक वेगळ्या तरेन अटेन्शन डिमांड करता फ्रॉम द यूथ. आय हॅव टू गीव अटेन्शन टू इच अँड एव्हरी फॅक्टर. त्या प्रत्येक फॅक्टराक कशा तरेन अटेन्शन दिवप, कशा करून सांभाळून घेवप, ह्या गोष्टीचो स्ट्रेस तांकां चड करून आसता.
1: रायट. आतां म्हणजे आमच्या आयच्या विशयांत परिक्षा आसाच मेनली. सो परिक्षेचोय प्रेशर आसता, ताची कारणां कितें आनी ताका कशें आमी प्रिव्हेंट करूं शकता भुरग्यां मदीं?
0: ओके. सो जेन्ना आमी परिक्षेचो स्ट्रेस म्हणटा, द फर्स्ट थिंग दॅट वी हॅव टू अंडरस्टँड की आमी परिक्षेक कशा तरेन एक मिनींग किंवा महत्व दिला. जेन्ना आमी परिक्षा म्हणटा इन इंडिया इट सेल्फ, परिक्षेक अशा तरेन महत्व आसा की एक परिक्षा, एक एग्जाम इज गोईंग टू डिसायड एव्हरीथिंग. तुजे इंटेलिजन्स कितलें आसा, तुजी हुशारी कितली आसा, तशेंच तुजी वर्थ, सेल्फ वर्थ किंवा लायकी कशी आसा, फुडें तूं सामोरे वचू शकता काय ना ही एक एग्जाम डिसायड करता. तशेंच पेरंटाचे कशे तुजे आसा, बाबा ती बरी आसा काय ना, ते तुज्या एग्जामीच्या रिजल्टा वयल्यान डिसायड जाता. सोशल स्टेटस सुद्दां केन्ना केन्ना फक्त एग्जामी वयल्यान डिसायड जाता. सो ह्या एका एग्जामीक आमी इतलो महत्व दिल्लो आसा, इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. तशेंच आतां कॉम्पिटेटिव्ह एग्जाम्स, पयलीं कशें आशिल्लें, जे कॉम्पिटिशन किंवा कंपेरिझन जाताले ते मे बी तुज्या क्लासा पुरते, मे बी तुज्या स्टेटा पुरते, शेजाऱ्या मदीं, कजना मदीं इतले. But now they are competing with lakhs of students across the country. So that competition is something that is a stress tanka chod karun jata.
1: Right.
0: Right. Yeah.
1: So, ata examiche mhanje itlo pressure asach. Ani jenna khoychay burgyak ami mhanje ek visually amka kalta ki if he is under pressure. So, म्हाका अशें विचारपाचें आसा की बॉडीचेर कितें परिणाम जातात स्ट्रेसाक लागून?
0: येस. सो पयलीं आनी एक गजाल जाणून घेवया की भुरग्याक इतलो प्रेशर जाता कित्याक. आमी पयलें की दोन तीन गोश्टी पळयल्या. एक म्हटलें परिक्षेचो महत्व कितें जाता तो, वॉट मिनींग वी आर गिवींग टू दॅट वन एग्जाम. सेकंड थिंग वॉज कॉम्पिटेटिव्ह नेचर ऑफ द एग्जाम. थर्ड थिंग इज एक्सपेक्टेशन. हातूंत आतां एक्सपेक्टेशन इज सेल्फ एक्सपेक्टेशन ऑल्सो समटायम. केन्ना केन्ना भुरग्यांची, प्रत्येक भुरग्याची, भुरगीं ऑल भुरगे आर नॉट सेम, राईट. सो प्रत्येक भुरगे पांच बोटा भशेन आसा, प्रत्येक भुरगे वेगळे, प्रत्येक भुरग्याची क्षमता वेगळी, तुजी कॅपेबिलिटी वेगळी. तर केन्ना केन्ना भुरगीं स्वतःचेरूच एक अनरियलिस्टीक एक्सपेक्टेशन दवरता की आय हॅव टू फुलफील दीस पर्टिक्युलर एक्सपेक्टेशन वीच इज नॉट रियलिस्टीक. तेन्ना जेन्ना ते जायना देर इज डिसअपॉइंटमेंट, देर इज निराशा. ओके. सेकंड थिंग इज पेरेंटल एक्सपेक्टेशन. पेरंट सुद्दा एक तरेन एक्सपेक्ट करता. हांव अशें म्हणना की तेंचे इंटेन्शन रॉंग आसता, पूण केन्ना केन्ना आपणें जी स्वप्नां पूर्ण करूंक पावना, केन्ना केन्ना भुरग्यांचेर ती लादपूय सारकें जायना. एक रियलिस्टीक एक्सपेक्टेशन हे आसूंक जाय भुरग्याक समजून. आनी तशेंच सोसायटल एक्सपेक्टेशन, मागीर सोशल मिडिया सुद्दां खूब तरेन एक वेगळ्या तरेन आमकां इफेक्ट जाता भुरग्यांक. कित्याक की सोशल मिडियाचेर वेरियस स्टोरीज आसता, सक्सेस स्टोरीज जावं, लोक दाखयता की कशा तरेन आपूण हातूंतल्यान वयर सरलो, कितें केलें. सो भुरगीं तेचेर सुद्दां स्वताक कंपेर करूंक लागता. सो दीज आर सम ऑफ द फॅक्टर्स वीच आर मेकींग देम स्ट्रेसफूल. आतां स्ट्रेस वो सगळ्यांकूच जाता, एग्जामीचो स्ट्रेस. खंयचोच भुरगो असो म्हणचो ना की आपल्याक एग्जामीचो स्ट्रेस ना. बट वेन दीस स्ट्रेस गोज इन टू लाँग टर्म एन्ड जेन्ना तेजे सिमटम्स दिसूंक लागता, ते फिजिकल रित्या म्हणजे शारीरिक हेल्थाक रित्या किंवा मानसीक रित्या दिसूंक लागता, तेन्ना वी हॅव टू बी लिटल कॉशियस ऑर वी हॅव टू अंडरस्टँड. आमकां हे स्वता एक्सेप्ट करचें पडटलें भुरग्याक किंवा युथाक की म्हाका त्रास जाता, एन्ड देन वी कॅन गो ऑन टू द नेक्स्ट स्टेप. सो फिजिकल सिमटम्स कितें जावं शकता, मोस्टली दे कॅन से की हेडेक जाता किंवा स्टमक इश्यूज जाता, किंवा ते म्हणू शकता की न्हीद सारकी पडना ऑर न्हीद चड पडटा, भूक कमी लागप किंवा चड लागप. दीज आर सम बेजीक सिमटम. मानसीक रित्या चिडचिड जावप, राग येवप, फोकस जावप ना, कॉन्सन्ट्रेशन जावप ना, मनान वेगळे विचार चलत रावप, दीज आर सम ऑफ द सिमटम्स दॅट यू कॅन सी. बट वॉर्निंग सायन्स दॅट वी हॅव टू लूक आफ्टर, म्हणजे हे पेरंट्सांनी पळोवंक जाय, भुरग्यांनूय, फ्रेंडांनूय समजून घेवंक जाय, आनी टिचरींनी आनी कावन्सिलरांनी लक्ष दवरूंक जाय की भुरगो ओगी ओगी रावता, अलूफ रावता, अशें म्हणटा की आय एम फिलींग टोटली होपलेस, फुडें कांयच बरें.

0: जावचें ना, आय एम नॉट गूड इनाफ. जावं अशा वेळाक केन्ना केन्ना अशें जावं शकता की ते म्हणटा की म्हाका जीव नाका असो दिसता, किंवां एनी टायम दे हॅव अटेम्पटेड एनी कायंड ऑफ सेल्फ हार्म. दीज आर सम ऑफ द वॉर्निंग सायन्स जेचेर आमी लक्ष दवरूंक जाय.
1: रायट. सो दोतोर, तुमकां दिसता सोशल मिडिया प्लेज अ बीग रोल इन दीस?
0: येस. सो आतां आमकां खबर आसा की सोशल मिडिया, दीस न्यू जनरेशन वीच इज कम अप, हे सोशल मिडिया बरोबरच जल्माक आयला.
1: बरोबर.
0: दे हॅव बीन वीथ फोन सिन्स दे हॅव ग्रोन अप. तांच्या हातीन वो पयलींच पावला आनी दे नो एवरीथींग. मे बी एडल्टसांक सुद्दां जितले खबर ना तितले भुरग्यांक खबर
1: आसता.
0: आनी यू कॅनॉट कंट्रोल एवरीथींग. पेरंट्स केन्ना केन्ना म्हणटा की आपूण तांच्या हातींतल्यान फोन काडूंक जाय, कशें करतली, कितें करतली. दे हॅव टू अंडरस्टँड द रिझन बिहायंड इट, कित्याक आमी म्हणटा की सोशल मिडिया वायट आसा. आतां सोशल मिडियाचेर जशें तुमी म्हटलें पयलीं सुद्दां की प्रत्येक जाण आपली एक स्टोरी घालता, बट वॉट यू आर कंपेरिंग टू हें तुमी पळोवंक जाय. तुमी तुमची जर भुरग्यांच्या म्हणजे भुरग्यांच्या पर्स्पेक्टिव्हातल्यान हांवें म्हटलें, यू आर कंपेरिंग युअर बिहाइंड द सीन्स फुटेज विथ अ कंप्लिटली हायलायट अँड ट्रेलर ऑफ अनादर मूव, अनादर पर्सन्स लाईफ. ओके. आतां ट्रेलरान तूं आपले अपयश घालचो ना, आपले वायट गोश्टी घालचो ना, स्ट्रगल्स घालचो ना. यू आर गोईंग टू शो द बेस्ट थिंग ओवर देअर, राईट? बट यू कॅनॉट कंपेर की तूं कितें सफर करता आनी ते कितें चल्ला, तेज्या भितर कंपेरिझन जावं शकना, ही पयली गजाल भुरग्यांनी समजून घेवंक जाय. दुसरें म्हटल्यार खूबदा पेरंट्स येता आनी म्हणटा की दे आर युजींग अ लॉट ऑफ मोबायल, ते चड यूज करता. सो एग्जामी टायमार मे बी डुईंग समथींग लायक डिजिटल डिटॉक्स आमी म्हणटा, म्हणजे थोड्या वेळा खातीर मोबायल कुशीक दवरप, एग्जामी टायमार करप ना. खूबदा भुरगीं म्हणटा इट बिकम्स डिफिकल्ट फॉर मी, इट्स लायक अ डिस्ट्रॅक्शन. नोटिफिकेशन्स बंद करप, गरज ना की कोणें तुमचो फोटो लायक केला किंवा कोणें एक स्टोरी घातला, ते प्रत्येक नोटिफिकेशन तुमी पळोवपाची गरज ना. गेट रीड ऑफ द नोटिफिकेशन. इफ यू आर फायंडींग इट डिफिकल्ट टू यु नो डिस्ट्रॅक्शन्स अवे करपाक त्रास जाता, जाल्यार फोन काढून तुमच्या सिबलिंगा कडे किंवा आवय कडे दवरा. आय वील टेक इट ओनली वेन आय एम डन विथ द स्टडी. ओके. सो दीज आर सम ऑफ द थिंग्स दॅट दे कॅन यूज इन ऑर्डर टू गेट रीड ऑफ दॅट.
1: सो आतां समजा एग्जाम आसा फाल्या खंयच्या भुरग्याची, आयज नॉर्मल एक कन्सर्न आसप इज ओके, बट काय भुरगीं इतली स्ट्रेसान वतात की एक स्टेटूच तांची वेगळी जाता. सो हे कितपत नॉर्मल, कितले नॉर्मल, किंवा जर हाचेर कितें प्रिव्हेंशन आमी करू शकता?
0: ओके. सो सम अमाउंट ऑफ नर्वसनेस, जशें तुवें म्हटलें, हे नर्वसनेस आमी खूब फावट एक्सपिरियन्स केला आसतले. जेन्ना तूं स्टेजीर वता, वेन यू गिवींग अ टॉक, असेंब्लीन तुजो कितें उलोवप आसता, किंवा स्टेजीर तूं पर्फॉर्म करूंक वता, एका व्हडल्या ग्रुपान नव्या मनशा समोर तूं उलयता केन्नाय, तेन्ना मातशी एक हुरहूर आसप, मातशें हार्टबीट फास्ट जावप, हात बीन थंड जावप, दीस इज नॉर्मल टू सम एक्सटेंट. आफ्टर सम टायम यू आर ओके. थोड्या वेळा नंतर तुका बरें दिसता, कित्याक की दॅट इनिशियल स्टेज ऑफ नर्वसनेस दॅट इज फायन. बट जेन्ना हे कंटिन्युअस उरता, ही भय किंवा एंग्झायटी चालूच उरता, दीस रात मनान वो विचार उरता की बाबा हे कितें चल्लां, ते म्हाजे कडेन सारके ना गाय, फुडें वचून कितें जातलें, म्हाजें कांयच बरें जावचें ना, वो विचार उरप. तशेंच फिजिकल सिमटम्स लायक पॅनीक अटॅक, तातूंत काळीज कलकल्लेल्या भशेन जाता, ब्रीथ करपाक त्रास जाता, अशें दिसता की छातीर कोण तरी दगड दवरला, चेस्ट पेन जाता, दीज आर सम ऑफ द सिमटम्स. बट खूबदां भुरगीं आमच्या कडेन येता की सांगता म्हाका पॅनीक अटॅक आसा. सो लेट्स नॉट डायग्नोज अँड पूट लेबल्स ऑर एनीथींग. आमी सिमटम्स जाणून घेऊया. इफ यू फील एनीथींग लायक दॅट इज हॅपनिंग टू यू, तुम्ही जावं वचून दोतोराक मेळात, दोतोराक ते डायग्नोज करूनी आनी ताज्या भितर मागीर फुडें कितें करपाचें तें आमी डिसायड करूं शकता.
1: सो हे जालें म्हणजे दोतोरा कडेन वचून. बट
0: इन वन मोर क्वेश्चन,
1: सो इनिशियल हाय.
0: सो मोस्टली भुरगीं हे सांगतात की जेन्ना एग्जाम हॉलान भितर सरता पळय तेन्ना आपल्याक सामकें कितें जाता, एक भय भरता. सो तातूंत एक पयलो फॅक्टर आसा, मोस्ट ऑफ द टायम वॉट स्टुडंट्स डू इज दॅट जस्ट बिफोर द सेकंड बॅली पर्यंत भायर बसून कंटिन्युअस वाचपाचें चालू आसता. ते आमी सगळ्यांनी सुद्दां केलें. बट कितें जाता हातूर की यू आर इन दॅट पॅनिक एट ड्रिवन स्टेट एट दॅट पॉयंट ऑफ टायम जेन्ना तूं अशें करता. सो वेन यू एंटर द क्लासरूम दॅट पॅनिक इज गोईंग टू रिमेन, सो यू हॅव टू स्टॉप डुईंग दॅट. ओके. सेकंड थिंग इज दॅट क्लासीन वचून बसात, ब्रिदींग एक्सरसायजीस करात. ओके. देर इज समथींग नोन एज डीप ब्रिदींग. वॉट इट डज इज दॅट नर्वस सिस्टमाक मातशें आमच्या रिलॅक्स करता, सो दॅट ऑल दीस सिमटम्स ऑफ नर्वसनेस आर गोईंग टू गो डावन. सिंपल ब्रिदींग एक्सरसायजीस आसा, नाकांतल्यान श्वास घेवप फॉर अ काउंट ऑफ फोर. ओके. Long inhale through the nose for a count of 4, hold for 4 and slowly release it through the mouth for a count of 4.
1: Right.
0: Okay, so this simple breathing exercise. And one more thing that you need to do is that tujo inner monologue or tujo inner conversation tujhe kade kashe asa, ye khub important asa. How you talk to yourself, right?
1: Right.
0: So tya point ak swatak

0: की वॉट एव्हर हॅड टू बी डन, माझे प्रयत्न माझे एफर्ट्स हांवें दिल्ले आसा, आता वॉट एव्हर आउटकम कम्स इज नॉट इन माय हँड, आय वील रिलॅक्स, लेट द पेपर कम, आय वील राईट वॉट आय लर्न्ड.
1: एब्सोल्युटली. तुम्ही जे म्हटले जे मोस्टली आम्ही एक्झामीच्या पहिली फास्ट रिडींग करतात, एक्सेसिव्ह रिडींग, तुम्ही म्हणतात वी शुडंट डू दॅट भीतर वयच्या पहिली,
0: नॉट भीतर वयच्या पहिली, बिकॉज त्या वेळात ते पॅनिक कसं उरता एक माइंडात.

0: असं उरता एक माइंडात,
1: हय
0: बिकॉज यू आर कंटिन्युअसली विथ दॅट, अँड तू भितर सरतना यू आर नॉट इन अ रिलॅक्स स्टेट ऑफ माइंड. दॅट इज अ रिझन वाय स्टॉप बिफोर 5 मिनिट्स अँड स्टेट सिट रिलॅक्स राहत, ब्रीथ करत, सो दॅट अँड टेल युअर सेल्फ दॅट आय हॅव डन वॉट आय हॅड टू डू. आता
1: पुढे
0: किरे जातलं ते माझ्या हातीन ना,
1: राईट. सो आउटकम किती येऊ शकता,
0: आउटकम किती येऊ शकता, डोंट फोकस ऑन द आउटकम, फोकस ऑन द एफर्ट दॅट यू हॅव पुट.
1: राईट. दोतर लहानसो विसव आम्ही या खेळात घेऊया. हॅलो डॉक्टर, ह्या कार्यावळीत तुम्ही ऐकता डॉक्टर तन्वी पेडणेकर, सायकॅट्रिस्ट, आणि या खेळाक एक सोबीत अशे गीत अल्फ्रेड रोज आणि रीता रोज हांच्या आवाजातल्यान तुमच्या खातीर.

0: आयकू पेनो, तुमकां सगळ्यांक परतून एकदां येवकार. 1 वर जावन 20 मिनटां जाल्लीं आसात आनी हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळींत आमच्या बरोबर आज आसा डॉक्टर तन्वी पेडणेकार. दोतोर, तुमकां परत एकदां येवकार.
1: थँक्यू.
0: कार्यावळ मुखार व्हरता आसतना आतां मुखार परत एकदां एग्जामी कडेन येता. डिस्कस आमी केलें ऑलरेडी, बट देन जेन्ना आतां एक पिरियड आसता एग्जामीचो, स्टुडंट्सांक कितें अशे टिप्स तुमी दिवंक शकतले जेतून ते दे कूड कोप अप वीथ एवरीथींग दॅट इज रिलेटेड टू एग्जाम?
1: येस. सो वेन वी टॉक अबावट एग्जाम स्ट्रेस, मोस्टली वॉट इज मोस्ट डिफिकल्ट जाता कित्याक की ती लास्ट मिनीट स्टडी जाता. सो वेन यू टॉक अबावट प्रिपरेशन्स, प्रिपेरिंग फ्रॉम एटलीस्ट फ्यू डेज बिफोर ऑर फ्रॉम द बिगिनींग इज वॉट इज रिक्वायर्ड, जे मोस्टली भुरग्यांचे जायना. आनी केन्ना केन्ना एक फूल सिलेबस पयलो की बाबा इतले पोर्शन आसा, ते पळोवनूच तांकां भंय दिसता. स्टार्टिंगची 2 पानां वाचली की फाटली पानां मेजत रावता, बाबा कितले उरला, आपल्या कडेन जावचें ना, वो बिलीफ येता. सो ऑलवेज डिवायड युअर पोर्शन इन टू मे बी स्मॉल सेक्शन्स. स्मॉल सेक्शन्स आर डिवायड करून आपले टायम टेबल करा. इफ यू आर फायंडिंग इट डिफिकल्ट, यू कॅन टेक हेल्प ऑफ युअर टीचर. पेरंट्सा बरोबर बसून तुम्ही करू शकता, दॅट कॅन हेल्प. देर इज अ मेथड कॉल एज रीड, रिकॉल अँड रिवाईज. मोस्ट ऑफ द टायम हांव सदांच म्हणटा, प्रत्येक भुरग्याची केपेबिलिटी वेगळी. थोड्यांक एकदा वाचले की कळटा, थोड्यांक दोनदा वाचले की कळटा. सो ऑलवेज रीड, ट्राय अँड रिकॉल, आणि मेक शुअर यू रिवाईज आफ्टर 1 or 2 days सो दॅट ते उरता. थोड्यांक बरोवन काढपाची सवय असता, नोट्स केले की याद उरता. थोड्यांक विज्युअल याद उरता, म्हणजे एक डायग्राम काढलो विथ डिपिक्स द एन्टायर आन्सर, तो डायग्राम पहिला तुका याद उरता. सो दीज आर सम ऑफ द थिंग्स यू कॅन डू. नोट्स काढून तू दोरू शकता, विच यू कॅन ग्लान्स थ्रू वेन इट कम्स टू एक्झाम. लास्ट मिनिट तू ते पळोवं शकता, यू डोंट हॅव टू रीड द एन्टायर चॅप्टर. राईट. तशेंच प्रायोरिटी दिवप. देर आर सम टॉपिक्स विच आर इम्पॉर्टंट, ट्राय अँड फिनिश दोज टॉपिक फर्स्ट, सो दॅट तुका ते एक बर्डन उरला की मेजर टॉपिकाचो हांवें मागीर दवरलो. ओके. आतां एक गजाल आसा जी एग्जामी टायमार युजली इट इज टेकन फॉर ग्रांटेड, अँड दॅट इज स्लीप. नीट जी आसा ही सदांच लोक रातपाळी मारपाक फुडें आसता. भुरगीं सदांच दुसरे दिसा येवन क्लासीन विचारता, काल तू केन्ना कितलो वेळ न्हिदलो, हांव 1 वर, हांव 2 वर, हांव 3 वर, हे भुरग्यांचें आन्सर आसता. बट एक गजाल, स्लीप हें सगळ्यांत इम्पॉर्टंट आसा, एस्पेशली इन टर्म्स ऑफ भुरगीं, बिकॉज एट द टायम ऑफ एग्जाम तू रातचे बसून खूब वाचता. राईट. आणि मागीर तू 1 वर न्हिदता, सकाळचे उठून तू स्कुलान पावता 2 वर 3 वर, वॉट एव्हर इट इज. बट मागीर तुका दिसता की आपण वाचिल्ले रातचे आपल्याक याद येना. वाय इज इट सो? बिकॉज स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट ओनली फॉर आवर बॉडी टू रिस्टोर, आमची बॉडी फिजिकल हेल्थूच रिस्टोर करपाक न्ही, तर इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर आवर अदर फिचर्स ऑफ मानसीक भलायकीचे सुद्दा, जशे की मेमरी. आमची शॉर्ट टर्म मेमरी लाँग टर्मान वचपाक लागून, साध्या भाशेन सांगले तर, जाल्यार ती एक 6 to 7 hours. हरशी आमी म्हणटा आयडियल इज 7 to 8, बट फॉर स्टुडंट्स मिनिमम 6 to 7 hours ऑफ स्लीप इज रिक्वायर्ड. आनी हे जावचे ना जर तुम्ही पहिलीच प्रिपेअर केले, यू डोंट हॅव टू स्लीप, यू नो, बी अवेक द एन्टायर नाईट. सो इफ यू प्रिपेअर बिफोर हँड, रातची बरी नीद घेतली, इट विल बी लिटल बेटर. तशेंच आसा की केन्ना केन्ना आमी म्हणटा दिस स्लीप इज ऑल्सो इन ब्रेन, आमचो एग्झॉस्टेड आसता. राईट. 5% जर कम्पेर केले, 5% जेन्ना फोन असता, इट इज नॉट गोईंग टू टेक अप ऑल द फंक्शन्स.
0: राईट.
1: राईट. न्यू इन्फॉर्मेशन प्रोसेस करू शकना त्या वेळार फोन असो सामको जाम असता. राईट. तसोच आमचो ब्रेन आसा, ब्रेन इज एग्झॉस्टेड, देन इट कॅनॉट वर्क टू इट्स फूल पोटेन्शियल. सो खूबदा भुरगीं इन्फ्लुएंस जाता विथ यू नो टॉपर्स टेलिंग देअर स्टोरीज ऑन सोशल मिडिया.

0: India is also saying that, you know, I have studied for 12 to 14 hours regularly. How samko kaits karna shillo, full vela besan raavtalo. Tya khatir aaple marks ashe aala, tya khatir aaple score ashe aala. So don't fall for that. Your brain is also एक तरेन ताका सुद्दां थोडो विसावो जाय पडटा आनी त्या खातीर पोमोडोरो टॅक्नीक म्हणून एक आसा. तातूंत कशें आसा, 25 मिनटां यू गीव फूल अटेंशन.
1: कॅन यू रिपीट
0: पोमोडोरो टॅक्नीक?
1: रायट, ओके.
0: सो ह्या पोमोडोरो टॅक्निकान कितें म्हणटा की 25 मिनटां तूं फूल अटेंशन आनी फूल कॉन्सन्ट्रेशनान शीक.
1: ओके
0: ओके, नॉट डिस्ट्रॅक्टींग एनीवेर, सारकें कॉन्सन्ट्रेशनान शीक. आनी 5 मिनटां, फक्त 5 मिनटां यू टेक अ ब्रेक. नाव दीस ब्रेक हॅज टू बी गिल्ट फ्री ऑल्सो.
1: ओके
0: ओके, वाय वी से गिल्ट फ्री? मोस्ट ऑफ द टायम भुरग्यांक अशें दिसता की आपणें 5 मिनटां सुद्दां ब्रेक घेतलो जाल्यार आपणें खूब वायट केलें, आपलें पोर्शन त्या खातीर उरलें ना. टेक द ब्रेक अँड गो आउट फॉर अ वॉक. मातशें भायर सरात, वॉक करात, फॅमिली बरोबर बसात, गाणें आयका, कितें तरी करा, सो दॅट युअर ब्रेन इज ऑल्सो लिटल रिलॅक्स. दीस इज समथींग वीच इज इम्पॉर्टंट. आनी आनी एक मेन गजाल म्हणजे की एग्जामीक इतले इम्पॉर्टन्स दिवं नाका. इट इट बिकम्स लायफ ऑर डेथ सिच्युएशन फॉर सम स्टुडंट्स, रायट?
1: नॉट फॉर सम, सगळ्यांकूच.
0: ऑल रायट, सो भुरग्यांक अशें दिसता की ह्या एग्जामीन म्हाजें जालें ना जाल्यार फुडें म्हाजें कांयच बरें जावचें. तितले इम्पॉर्टन्स एग्जामीक दिवं नाका. दीस इज जस्ट वन एग्जाम. फुडें वचून खूब ऑप्शन आसा. ते म्हणटात न्ही, आल्फाबेट्स 26 आसा. प्लॅन ए वर्क जावना जाल्यार बी सी डी भरपूर आसा. लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. ह्या एग्जामीक म्हाजें कितें चुकलें, खंय आपूण कमी पडलें, खंयच्या पोर्शनाक हांवें सारकें लक्ष दिवं ना, मे बी नेक्स्ट एग्जाम आय कॅन फोकस ऑन दॅट.
1: ओके,
0: सो दीज आर सम ऑफ द टिप्स दॅट दे कॅन गो अहेड.
1: एक एकदा कितें जाता की म्हणजे आतां इवन दो इफ एक स्टुडंट सगळें फॉलो करून एग्जामीच्या आदले दिसा पावता, पूण तेन्ना सुद्दां ताचें सगळें जाल्लें आसता, बट स्टील ही फील्स अ नीड टू यु नो रातचे लेट पर्यंत रावून ती एंग्झायटी टॅकल कशी करतले?
0: सो द थिंग इज दॅट ही एंग्झायटी मनाची हुरहुर ही खूप जणांक असता की आय हॅव स्टडीड एव्हरीथिंग बट स्टील आय फील लाईक आय एम गोईंग टू फगेट एव्हरीथिंग. ही खूप भुरगे येऊन सांगता. ऑल्दो दे आर व्हेरी गुड इन स्टडीज, त्यांचे मार्क्सूय अव्वल येतात, कोणूच त्यांना प्रेशरूय देना, बट स्वतः त्यांच्या मनात तो एक भय
1: असता,
0: प्रेशर असता. सो मे बी दे कॅन टॉक टू द काउन्सिलर्स, त्यांच्याकडे उलवू शकता की मनात किरे भय असा, कशा तरेन तुम्ही विचार तुमचे चेंज करू शकता. स्वतःक सांगून देवप, अफर्मेशन्स देवप की आय हॅव स्टडीज, आय नो, अँड हांव फाल्यां बऱ्या तरेन करतले. दीस वील टेक टायम. एका गोष्टीन हे जाऊ शकना. टॉक टू युअर पेरंट्स, सीट विथ युअर पेरंट्स, त्यांचे कडे उलय, सिबलिंगा कडे उलय. आणि केन्ना केन्ना एक रिअश्युरन्स फ्रॉम अ ट्रस्टेड पर्सन कॅन रिलीव्ह युअर एंग्झायटी. जेव्हा एक पेरंट सांगता बाबा तू हे केला तुझे जातले, डोंट वरी. सो इवन सम काइंड ऑफ रिअश्युरन्स लाईक दॅट कॅन हेल्प देम रिलॅक्स अ बिट. ओके, बट इट इज अ लाँग टर्म प्रोसेस. हेजेर त्यांना काम करचे पडटले, बिकॉज दे ऑल्सो नो आय हॅव स्टडीड बट स्टील आय एम फिलिंग फियरफुल.
1: राईट,
0: सो दे वील हॅव टू वर्क ऑन दॅट.
1: सो काय विद्यार्थ्यांक अशें दिसता आतां जेन्ना मार्क्स कमी पडटा, म्हणजे धाकट्या एग्जामी ज्यो इंटरनल एग्जाम्स न्ही, ज्यो मेजर एग्जाम्स आसता, थंय मार्क कमी पडले, आतां सगळे सोपले, हाचेर कितें एक्झॅक्टली तुम्ही सांगू शकता?
0: सो खूपदा भुरगे असे म्हणून येतात की लो मार्क्स पडले म्हणजे माझे फुल लाईफ सोपले झाले काबार, आणि आता कायच जाऊ शकना असे त्यांना दिसता. आणि ॲक्च्युली केन्ना केन्ना एग्जामीकडून चड प्रेशर असता तो रिझल्टाचो असता. रिझल्टा पहिली भुरगी सामकी भिल्ली असता, कितें येतले, कितें जातले, सगळे फ्लॅशबॅक येऊक लागता की हांवें हे आन्सर सारखे करू नाशिल्ले किंवा असे जाल्ले. बट दे हॅव टू रिमेंबर दॅट एक एग्जाम इज नॉट इक्वल टू युअर आयडेंटिटी. तुझी आयडेंटिटी तातूर जायना, तुझी लायकी तातूर डिस्क्रायब जायना. इट इज नॉट युअर वर्थ. ही जस्ट एक एग्जाम आसा. ही सुद्दां बरी जाली ना जाल्यार फुडें वचून ऑप्शन्स आसा. आणि हे केन्ना केन्ना आम्ही फुडें वचून पेरंट्सा बद्दलूय उलोया आनी, बट केन्ना केन्ना पेरंट्स जेन्ना तांकां सांगता की जाता अशें केन्ना केन्ना, डेफिनेटली युअर फिलींग अपसेट, बट वी कॅन वर्क टुवर्ड्स इट, वी कॅन हेल्प यू विथ दॅट. ओके,
1: रायट. दोतोर, एग्जामीचे आम्ही डिस्कस केले, आमचा आयचो टॉपिक रिलेशनशिपूय असा. लेट्स कम टू दॅट. आता रिलेशनशिप्स जेन्ना म्हणटा तेन्ना तातूनय स्ट्रेस काय जणांक असता तो तांकां त्रासदायक जाऊ शकता, तर तो स्ट्रेस कसो मेंटेन करप? ऑफकोर्स ब्रेकअप्स असाच, बट बिफोर दॅट जेन्ना रिलेशनशीप असता.
0: ओके, सो आताच्या काळातले जर रिलेशनशिप्सा बद्दल आम्ही उलोवपाक स्टार्ट केले, देर आर डिफरंट थिंग्स इन टू दॅट. ओके, जशी पहिली रिलेशनशिप्स असताली तशीच आता असा असे हांव म्हणू शकना, बिकॉज नाव देर आर डिफरंट टायप्स ऑफ रिलेशनशीप. देर इज सिच्युएशनशीप, देर इज ऑर्बिटींग, बेंचींग. नावां इतली असा की आयज ती कंप्लीट जावची ना. एक एका बद्दल

0: हांव उलयतां. सो देर इज समथींग कॉल्ड अ सिच्युएशनशीप. तातूंत अशें आसा की बोथ द पार्टनर्स आर नॉट कमिटींग एन्टायरली टू द रिलेशनशीप, रायट? ओके. सो ते कमिटमेंट अशें दाखयना. दे आर इन रिलेशनशीप बट नॉट कमिटेड एनफ. नाव वॉट हॅपन्स इन सच कायंड ऑफ रिलेशनशिप्स इज दॅट एक पार्टनर असो फील जावं, ताका अशें फील जावं शकता की आय वॉन्ट समथींग मोर फ्रॉम दॅट रिलेशनशीप. म्हाका कमिटमेंट जाय, म्हाका मातशें चड गोश्टी जाय ह्या रिलेशनशीप. माय एक्सपेक्टेशन्स आर मोर. मोस्ट ऑफ द टायम पीपल डोंट कम्युनिकेट. खंयच्याय रिलेशनशिपाक एक क्लियर कम्युनिकेशन खूब इम्पॉर्टंट आसा. सो कम्युनिकेटींग वॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम द रिलेशनशीप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो दुसऱ्या मनशाक सांगून दिवप की बाबा दीस इज द थिंग आय एम एक्सपेक्टींग, दीस इज समथींग इफ आय एम नॉट गेटींग इन दीस रिलेशनशीप. म्युच्युअली तातूंतल्यान ब्रेकअप जावप एक गजाल आसा. आतां दुसरी गजाल तुवें म्हटलें की जेन्ना एक ब्रेकअप जाता प्रॉपर तेन्ना खंय ना खंय वायट दिसता, रायट? सो ब्रेकअप आमी म्हणू शकता इट्स लायक एन अर्थक्वेक.
1: अर्थक्वेक
0: धाकटो अर्थक्वेक कसो लायफान तुमच्या जाता.
1: आनी तो जेन्ना जाता तेन्ना मोस्ट ऑफ आतां स्टुडंट जर आसत जाल्यार तो तेज्या अकॅडमिक्सान कमी पडटलो. कामांक जर कोण मनीस आसत जाल्यार थंय कमी पडटलो. इवन बाकीच्या लोकां कडेन उलोवपाक वचचो ना असो, म्हणजे स्वता डिप्रेशनान गेला अशें तो डेपिक्ट करून दाखयतलो. सो वॉट अबाउट दॅट?
0: सो जेन्ना ब्रेकअप जाता इट इज लायक लुजींग अ पर्सन, रायट?
1: रायट.
0: जेन्ना आमच्या लायफांतलो एक महत्वाचो मनीस वता तेन्ना जे फील जाता सेम हॅपन्स इन ब्रेकअप. यू आर लुजींग अ पर्सन, रायट? सो ग्रीफ वो एक रिस्पॉन्स आसा टू लुजींग समवन इम्पॉर्टंट फ्रॉम युअर लायफ. सो तातूंत वेगळे वेगळे स्टेजीस आसता. पयली मनीस डिनायलान वता, मागीर ताका राग येता अशें कित्याक जालें, मागीर तो बार्गेन करूंक सोदता, मागीर तो डिप्रेशनान वता, आनी मागीर ताका खंय वचून एक एक्सेप्टन्स मेळटा. आतां प्रत्येक मनशाची टायम लायन टू गो थ्रू दीस पर्टिक्युलर लॉस इज डिफरंट. प्रत्येक मनीस वेगळ्या तरेन भायर सरतलो.
1: सो
0: दीस ग्रीफ पिरियड सम वॉट इज ओके, नॉर्मल. तू पयली रडटलो, तुका वायट दिसतले, देन यू वील फील एंग्री, वायट डीड दीस हॅपन, डीड आय डू समथींग रॉंग, माझे कितें चुकले काय, ताजे कितें चुकले काय, ऑल दीस थिंग्स वील गो ऑन. बट अल्टिमेटली खंय वचून एक्सेप्टन्स येतले. बट एट दीस पॉइंट ऑफ टायम जर तुमचे कडेन जायना जाल्यार सुद्दां इट इज इम्पॉर्टंट टू टॉक टू समवन. तुवें जशें म्हटलें की यू लूज इंट्रस्ट, फोकस करूंक जायना स्टडीन, केन्ना केन्ना अशें आसता की कोणा कडेन उलोवपूच ना, एकटें रावप. सो वॉट आय वॉन्ट टू टेल द यूथ इज दॅट दीस इज द वर्स्ट वे ऑफ कोपींग. जर तुमचे कडेन जायना जाल्यार सुद्दां प्लीज टॉक टू समवन. टॉक टू समवन हू कॅन अंडरस्टँड यू. मोस्ट ऑफ द टायम्स दे वील से दॅट पेरंट्स आर नॉट गोईंग टू अंडरस्टँड. फॉर दॅम इट्स लायक रिलेशनशीप कित्याक जाय तुका, आतां तुजो अभ्यासाचो टायम, तुवें अभ्यास करूंक जाय. सो दे आर नॉट अंडरस्टँडींग. देन यू कॅन टॉक टू मे बी अ काउन्सिलर, मे बी अ फ्रेंड. एन्ड जर तुमकां दिसता की तुमी कोणाच कडेन उलोवंक शकना, आमची एक हेल्पलायन आसा, ताका आमी टेलिमानस हेल्पलायन म्हणटा.
1: ओके.
0: ओके. वीच इज अवेलेबल इन गोवा ऑल्सो 24/7. 24 वरां, आठवड्याचे 7 दीस ही अवेलेबल आसता. गोंयचे काउन्सिलर्स दुसऱ्या सायडीन बशिल्ले आसा. ह्या टोल फ्री नंबराचेर फक्त रिलेशनशीप अशें न्ही म्हणना, एनी स्ट्रेस, इवन टर्म्स ऑफ एग्जाम स्ट्रेस, तुमी ह्या नंबराचेर कॉल करूं शकता. नंबर जावन आसा 14416.
1: सो ही एक अशी हेल्पलायन जंय तुम्ही हेल्प सीक करू शकता.
0: येस. सो काउन्सिलर्स आसा ते तुमकां फोनार काउन्सिलींग दितले. तांकां जर अशें दिसलें की तुमचे प्रॉब्लम हे काउन्सिलिंगा पुरते सॉल्व जावचे ना, दे वील एडवायज यू वेर टू गो इन विच गव्हर्मेंट फेसिलिटी, खंय वचून तुमी सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलरा कडेन उलोवंक शकता. ह्या बद्दल सुद्दां तुमकां गायड करतले.
1: आनी ह्याचेर म्हणजे जे फुडल्या सायडीन लोक आसतात ते सामके ओपन असतात, लाईक दे कॅन आन्सर एनीथिंग.
0: अँड देर इज कॉन्फिडेन्शियलिटी ऑल्सो. इफ यू डोंट वॉन्ट टू रिलीज, तुका जर आपलें नाव सांगपाचें ना, तूं म्हणू शकता की म्हाका म्हजें नाव बीन रिवील करपाचें ना. दे वील आस्क यू ऑफकोर्स नाव आनी एरिया, इतलेंच विचारतले. बट देन यू कॅन से की म्हाका म्हजें नाव सांगपाचें ना, आय कॅन टेल यू माय एज आनी हें सांगू शकता. दीज आर द प्रॉब्लम्स आय एम गोईंग थ्रू. द काउन्सिलर इज गोईंग टू काउन्सिलर ओव द फोन सांगतले की तू कितें करूं शकता टू गेट रीड ऑफ दीस फिलिंग्स एन ऑल ऑफ दॅट. आनी तांकां जर दिसलें जायना, दे वील रिफर यू टू द सायकॅट्रिस्ट फ्रॉम द गव्हर्मेंट फेसिलिटी.
1: तुम्ही एक म्हटलें की जेन्ना प्रॉब्लम जाता तेन्ना यू हॅव टू टॉक टू समवन.
0: येस.
1: चडशे फावट दीस इज मोस्टली मेन जे म्हणटा की वी वील नॉट शेअर विथ एनी वन, आमी ते सप्रेस करून दवरतले. ताचेर
0: सो मोस्ट ऑफ द टायम ब्रेव फेस दाखोवप. इवन इन टर्म्स ऑफ रिलेशनशीप जेन्ना ब्रेकअप जाता, जशें तुवें म्हटलें मर्द को दर्द नाही होता, हे सगळे लोक म्हणटा. सो दॅट इज टेकन इन द लिटरल टर्म्स. आनी लोक अशें म्हणटा की विकनेस दाखोवंक जायना, दादल्यांनी रडप ना, दादले स्ट्रॉंग आसूंक जाय. बट हे एकदम रॉंग गजाल आसा, बिकॉज इच वन ऑफ अस इज ह्युमन, वेदर इट इज मेल, फिमेल ऑर द थर्ड जेंडर. सगळ्यांक एक आमी मनशात आसा आनी सगळ्यांक इमोशन्स हे आसात. इमोशन्स असल्या कारणान ते भायर सरतलेच. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेन

0: also to understand that they can be vulnerable. If you feel that you cannot be vulnerable in front of everyone, that's why I've given this helpline number. 144-100 वो नंबर असा, या नंबराचेर गव्हर्नमेंट हेल्पलाईन असा, तुम्ही केव्हाही कॉल करू शकता.
1: राईट, खूप डिटेल अशी कॉन्व्हर्सेशन झाली डॉक्टर. या खिणाक आम्ही आणि एक लहानसो ब्रेक घेऊया. ॲलन कॉस्ता हांच्या आवाजातले हे गीत तुमकां ऐकूपाक दिता, आणि काय खिणात काय वेळा उपरांत परतून एकदा हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आम्ही तुमच्या खातीर घेऊन येतात. ऐकत रावात 105.4 FM रेनबो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चान सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आमच्या सगळ्या ऐकप्यांक परतून एकदा येवकार. तुम्ही ऐकतात 105.4 FM रेनबो हॅलो डॉक्टर ही कार्यवळ आम्ही तुमच्या खातीर घेऊन आयल्यात. डॉक्टर तन्वी पेडणेकार तुमकां परत एकदा येवकार. दोतोर, आम्ही आत्ताच ब्रेकअप रिलेटेड गोष्टी डिस्कस केल्यो. आता कितें जाता, आयच्या काळान AI हो खूप कॉमन झाला आणि तुम्ही जसे एक हेल्पलाईन सांगली ते आता खूपशा भुरग्यांक खबर असचें ना, बट इन द सेम प्लेस तीच भुरगीं त्या AI बॉटाकडे आपले जे क्वेरीज असा किंवा जे फिलिंग्स असा ते शेअर करता. ताजेर तुम्ही उलयात.
2: सो हे खूप कॉमन झाला आयच्या काळात की कितें जाता, भुरग्यांक असे दिसता की हे जे AI चॅटबॉट असा तातूंत खंयचेय तुगे ओके AI चॅटबॉटाकडे आपूण जर उलयले तो चॅटबॉट म्हाका जज करना,
1: राईट,
2: म्हाका समजून घेता,
1: राईट,
2: ओके. इट इज एम्पथेटिक, इट इज व्हेरी कंपॅशनेट. ज्या तरेन त्यांचे उत्तर येतात ते सुद्धा खूप बरे असतात. इट इज प्रेझेंट ऑन द टीप ऑफ माय फिंगर. हा केन्नाय त्याचे कडे उलो शकता, ओके. आणि क्विक रिस्पॉन्स जाता. आय डोंट हॅव टू वेट, लाईक अपॉइंटमेंट घेऊची गरज ना, आणि किती करपाची गरज ना. इट इज व्हेरी क्विक अँड इट गिव्ह्स मी सोल्युशन्स ऑल्सो. बट हेका दोन सायडीन गोष्टी असा, लाईक एव्हरी इट्स लाईक डबल एज स्वॉर्ड म्हणता पण तसे आम्ही असे म्हणू शकना की एव्हरी टाइम इट इज गोईंग टू बी ऑथेंटिक

0: रिस्पॉन्स. देर आर सम स्टडीज वीच हॅव शोन की केन्ना केन्ना चॅटबॉटान असे सुद्दा रिस्पॉन्स दिले आसा जे भुरग्यांक वायट तरेन सुद्दा हार्म जाल्ले आसा बिकॉज ऑफ दॅट. सो वी कॅनॉट कम्प्लिटली रिलाय. कितले जाला तो ए आय म्हणजे एक कम्प्युटर असा, राईट? आणि ह्युमन एक टच असता. एक मनशा बरोबर जेव्हा तो उलयता, दॅट काइंड ऑफ कनेक्शन, दॅट काइंड ऑफ रेपो विच फॉर्म्स विथ द ह्युमन, दॅट इज कम्प्लिटली डिफरंट. नाव चॅटबॉटाकडे जेव्हा तो उलयता, इट इज नॉट गोईंग टू सी युअर टियर्स, इट इज नॉट गोईंग टू वॉट इमोशन्स तुका किती फील जाता ते एक्झॅक्टली केन्नाच तो वर्डन घालू शकना. बट जेव्हा एक तो मनशा बरोबर बसता आणि उलयता, ही अंडरस्टँड वॉट इज गोईंग ऑन तुझ्या माइंडान, तुझ्या मनान, तुझ्या लायफान किती चालला ते अंडरस्टँड करून तुका बऱ्या तरेन गाईड करू शकता. सो आय फील you can talk to the chatbot, but don't take every step. आमच्याकडे काउन्सिलर्स, हेल्पलाईन सगळे अवेलेबल असा. जस्ट मेक द राईट मूव. तुम्ही तुमच्या फॅमिलीतल्या कोणाकडे उलू शकता, दे कॅन हेल्प यू आउट. तुमका जर दिसता की आपण वचू शकना, ते लोक मला जज करतले. एक ट्रस्टेड पर्सन कोण ना कोण लाईफान असता, त्यांच्याकडे उलया. टेक देअर हेल्प अँड गो अँड विजिट अ काउन्सिलर ऑर जस्ट टॉक टू द हेल्पलाईन दॅट आय हॅव सेड अर्लियर.
1: राईट. दोतर, एक एकदा किती जाता काय रिलेशनशिप्स खूप वर्षा म्हणजे 8-10 वर्षा किंवा काय रिलेशनशिप्स असतात जी विदीन 1-2 इयर्स तुटून वयता, पण तातूंतल्यान आम्ही त्यांचे कनेक्शन म्हणजे त्या दोन पार्टनरांचे कनेक्शन जज केन्ना करू शकना. आता जेव्हा ब्रेकअप जाता या लोकांचो, त्यांना स्वतःक हर्ट करपाची एक हे असता, फिलिंग येता, किंवा थोडे सुसायडल थॉट्स येतात, किंवा करताय बी सुसायड थोडे. सो ताचेर ते कसे प्रिव्हेंट करू शकता आम्ही?
0: एक बरी गजाल म्हटली तुवें विनीत, की यू कॅनॉट कम्पेर एक 8 वर्सांचे रिलेशन किंवा एक 2 वर्सांचे रिलेशन ऑर वॉट एव्हर इट इज, बिकॉज त्यांच्या खातीर, त्या युथा खातीर, त्या तरणाट्या भुरग्या खातीर, फॉर बोथ द पार्टनर्स द कनेक्शन वॉज रियल, द बॉन्ड वॉज रियल. सो यू कॅनॉट कम्पेर. तू असे म्हणायचं की तुझे बेस्ट रिलेशनशिप, त्याचे किती तू टेन्शन घेऊन बसला, यू कॅनॉट सी दॅट. एक बॉन्ड फॉर्म झाला, एक कनेक्शन फॉर्म झाले, तू त्या मनशाकडे दीस रात उलयता विथ युअर व्हॉट्सॲप, चॅट किरे करता. ॲट द सेम टाईम एक तो मनीस जेव्हा वता, यू हॅव दॅट व्हॉइड इन युअर लाईफ. सडनली एक तो मनीस नाच जाता आणि एम्प्टी जाता. सो ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम खूपदा भुरग्यांक एक अशी विचार येतात की हे ना म्हणजे काहीच ना. जसे आम्ही एक्झामी बद्दल सुद्धा उदळ उरलेले की हे गेले, दिस एक्झाम इज गॉन, दॅट मीन्स एव्हरीथिंग इज ओव्हर. दॅट इज हाव द इम्पॉर्टन्स इज गिवन. सो पहिली म्हटल्यार या तरणाट्या भुरग्यांनी हे जाणून घेऊचे पडतले की यू आर नॉट डिफाईन्ड बाय दिस रिलेशनशिप, यू आर स्टील एक्सप्लोरिंग. तुझ्या फुडे तुझे फुल लाईफ असा. आय अंडरस्टँड तुमका त्रास झाला, हे कम्प्लिटली अंडरस्टँड जाता. बट वी हॅव टू अंडरस्टँड वेदर या रिलेशनशिपाक खरेच फुडे फ्युचर आशिल्ले काय ना. जे झाले ते बरे झाले काय वाईट झाले, किद्याक लागून झाले, आणि कॅन वी रिअली फोर्स द अदर पर्सन टू बी विथ अस, ते आम्ही करू शकणार, राईट? वी कॅनॉट फोर्स समवन टू बी इन रिलेशनशिप विथ अस. इफ द अदर पर्सन हॅज सेड नो, वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट. ॲट द सेम टाईम त्या वेळाचेर स्वतःचेर फोकस करप चड इम्पॉर्टंट. खूपदा भुरगीं अशी करता की दे स्टार्ट स्टॉकिंग द सोशल मीडिया ऑफ द पार्टनर. ते आता किती करता काय, किती स्टोरी घातला, खं वता, पण ते भोवपाक गेले, मला सांगू सुद्धा ना, आता माझ्याकडे उलयना. ऑर देर इज समटाईम दिस फेज वेरीन दे से दॅट वी आर गोईंग टू बी फ्रेंड्स,
1: राईट?
0: विच ऑल्सो समटाईम्स डझंट वर्क. लाईक मोस्ट ऑफ द केसेस जे आम्ही पळता जेव्हा भुरगे आमच्याकडे येतात की वी आर ट्राईंग टू बी फ्रेंड्स, बट देन द वन पार्टनर हू इज स्टील होपफुल विल स्टील आस्क, अँड फ्रॉम युअर साईड यू हॅव सेड नो. सो ह्यो गजाली सुद्धा केन्ना केन्ना जाता. सो यू हॅव टू टेक अ स्टँड फॉर युअर सेल्फ की तुका फ्युचरान किरें जाय. वॉट आर यू लुकिंग एट युअर सेल्फ इन अनदर 2 or 3 इयर्स? तू खंय पळयता स्वतःक विथ द सेम पर्सन? Or you are looking at your own growth also. So don't make ki tujhi life fakta ya relationship asa, tu swata sudha existing asa, tujhe life asa, career asa, tujhi swata chi family asa. Anytime you get any thought like that, speak to someone. Because kire jata, je ami ghodyachi naal ye mhanta pe ghodyak दोन्ही साईडीन लायले असतात, यू टेन टू सी इन वन पर्स्पेक्टिव्ह. वेन यू टॉक टू समवन दे टेल यू अनदर पर्स्पेक्टिव्ह. त्या खातीर आम्ही म्हणतात की उलयात, वेंट करात, एक आउटलेट दियात. बिकॉज तू एकटो राहून जर तेच चितत रावलो, यू टेन टू थिंक इन दॅट पर्स्पेक्टिव्ह ओनली. जेव्हा तू दुसऱ्या मनशाकडे उलयता, तो तुका सांगून देता बाबा हे एकूच ना, तुझी फॅमिली असा तुझ्या नंतर, इफ यू आर थिंकिंग ऑफ समथिंग लाईक दॅट. ओके? आणि तरी सुद्धा जर एनी वन हू इज टॉकिंग टू दॅट पर्सन हू इज फिलिंग सुसायडल, त्या मनशाक दिसता की माझे उलोवन तर जावचे ना, बिकॉज दिस इज वन ऑफ द सिरियस थिंग्स, राईट? प्लीज मेक देम गो टू लाईक एकंपनी देम, त्यांना खं तरी काउन्सिलराकडे वरा, किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात आमची एव्हरीडे ओपीडी असता म्हापशा 34 नंबर ओपीडीचे. ओके? एव्हरीडे सायकॅट्रिस्ट अवेलेबल असा आमच्याकडे काउन्सिल.

0: चुलोज अवेलेबल आसात, थंय तुमी येवं शकता. जर तांकां दिसता की आपूण वचूं शकना, हांव सदांच फकणांनी लोकांक म्हणटा की लोकांक दिसता की आमकां शिंगां आसा सायकॅट्रिस्टाक, की लोक आमचे कडेन येवंक भिता, बट तशें ना. वी वील ट्राय एन अंडरस्टँड युअर सिच्युएशन, आमी हॅल्प करूं शकता, आमचे कडेन येवन मेळात. तो एक स्टिग्मा लोकांच्या मनांत की सायकॅट्रिस्टा कडेन वचप हें एक वायट गजाल, सायकॅट्रिस्टा कडेन वचप ना तुका मेंटल म्हणटलो कोणी, हो स्टिग्मा खंय ना खंय कमी जावंक जाय. आणि ते तेन्नाच जातले जेन्ना अवेअरनेस जाय तितलो जातलो. आणि युथा मध्ये आता हांव म्हणटा खूप अवेअरनेस असा, दे नो दीस थिंग्स की मेंटल हेल्थ इश्यूज आर देर, बट ओनली थिंग दे हॅव टू कम फॉरवर्ड, दॅट इज वॉट वी हॅव टू फोकस ऑन.
1: डू यू ऑल्सो बिलीव की काय लोक आता स्वतःक, हांवें जशें म्हटलें म्हणजे कोणाकडे शेअर करपाक वचना, स्वतःच जर ते कोप करूंक वतले जाल्यार दे वील देन स्टार्ट डूम स्क्रोलिंग किंवा वॉचिंग मुव्हीज हे ते, सो तुमकां कितें दिसता ते कितपत सारखे आसा?
0: ओके, दॅट इज ऑल्सो राईट. सी, वन थिंग आय ऑलवेज से, मेंटल हेल्थ किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटान फर्स्ट स्टेप इज एक्सेप्टन्स. तुवें एक्सेप्ट करप की हांव स्ट्रेस्ड आसा, राईट? आतां तुवें म्हटलें की हांव कोप करपाक ट्राय करता, हांव स्ट्रॉंग आसा, एज यू सेड मॅन आर ऑलवेज स्ट्रॉंग, दे वॉन्ट टू बी स्ट्रॉंग, आनी ते म्हणटा की ना हांव हातूंतल्यान भायर सरतलो, हांव कोणा कडेन उलोवचो ना, हांव स्वता भायर सरतलो. बट दॅन डूम स्क्रोलिंग स्टार्ट्स, एन्ड नाव सोशल मिडिया इज सच की तूं जर रिलेशनशीप इश्युजाचे कितें तरी उलयता सुद्दां जाल्यार युअर फोन इज लिसनींग,
1: बरोबर,
0: यू वील स्टार्ट गेटिंग रिल्स लायक दॅट. एक आयले की तेज्या नंतर तूं एक रील जर चड वेळ पळयता तसलेच तुका आनी एक रील आयले, तातूंत तुजे जे ऑलरेडी कितें विचार आसा ते बिलीव जाता, आनी तुका अशें दिसता की ना तेच सारके पटूंक लागता, राईट? सो डूम स्क्रोलिंग किंवा मुव्हीज पॉप अँड बिईंग इन दॅट स्टेट ओनली इज नॉट गोईंग टू हेल्प यू. आयसोलेशनान वचून केन्नाच मनशाक हेल्प जावं शकना, अँड दॅट यू नीड टू एक्सेप्ट फर्स्ट. प्रत्येक यूथ जो आयज ही गजाल आयकता, हांव तांकां सांगूंक सोदता की अंडरस्टँड दॅट स्ट्रेस कॅन हॅपन टू एनी वन. रिलेशनशीप स्ट्रेस इज ऑल्सो अ स्ट्रेस. आमकां खूब भुरगीं येता अँड आय एम व्हेरी हॅप्पी दॅट दे आर कमींग आवट अँड रिचींग आवट टू अस. सो तुमकां जर अशें दिसता की जस्ट आयसोलेटेड रावून ही गजाल सॉल्व जावं शकता, ती जावं शकना, हेल्प घेयात. हेल्प विचारप हे विकनेस न्ही, प्लीज कम आवट अँड रीच आवट टू द सायकॅट्रिस्ट ऑर काउन्सिलर्स.
1: राईट. आणि आता जेव्हा भुरग्यांचे ब्रेकअप जाता किंवा सो इफ दे आर मॅरीड मागीर सेपरेशनाचेर येता, सो इन दीस केस पेरंट्सांक कितें सल्लो दिवपाक शकता तुमी?
0: ओके, सी इफ आय टॉक अबाउट यंग ऑर यूथ रिलेशनशिप्स, मोस्ट ऑफ द टायम्स जर पेरंट्साक एक तो बिकॉज आताचे वर्ल्ड आसा ते सामके हायपर कनेक्टेड वर्ल्ड आमी म्हटले, राईट? हातूर मोबायल हे ते सगळे आसा. सो देर इज अ जनरेशन गॅप विच इज देर बिटवीन द पेरंट्स अँड द वे दीस न्यू जनरेशन इज ग्रोईंग अप. नाव आताचे जे पेरंट्स आसा पळय, हांव तांकां सल्लो दिवंक सोदता की यू कॅनॉट कंट्रोल देअर लाईफ. तूं अशें म्हणू शकना की बाबा तुजे रिलेशनशिपूच आसूंक जायना. खूपदा पेरंट्स असे म्हणतात नी ही तुझी एज नी, आता तुझे रिलेशनशिप असू जायना, किंवा आता तुवें फक्त अभ्यासाचेर फोकस करून पहिली जॉब कर मागीर रिलेशनशिपाचे पळोवया. दॅट इज नॉट पॉसिबल नाव. जसे म्हणतात नी जसे वारे येतात तसे सूत धरपाक स्टार्ट करूंक जाय. सो थिंग्स आर चेंजींग. सो पेरंट्स नीड टू अंडरस्टँड, ओके, गीव देम अ सेफ सिच्युएशन. तांकां म्हण की ओके तुजे जर रिलेशनशिप सुद्दां झाले, आय एम देअर विथ यू, बट यू हॅव टू बी सेफ. You have to understand that you are in certain age group. Tatur tuje limitations asa in a relationship.
1: Barabar.
0: You have to make sure ki tatur tuka abhyasak tras jayna.
1: Barabar.
0: Okay? When a child is coming to you, jar tuve itle safety dovali tumcha relationan, the child will come to you when they are talking about breakup.
1: Right.
0: When the child comes to you, jashe tuve mhatle, ashe mhanun ditkarap na ki baba kire barikshe kire ghevun basla, abhyasache chad stress mare. Na. अंडरस्टँड देम. म्हाका कळटा तुमचे खूप वर्सांचे नाते आशिल्ले, तातूंतल्यान आतां तुटले म्हणून तुका त्रास जाता.
1: बरोबर.
0: टॉक टू मी, सांग म्हाका कितें त्रास जाता, तुका जाय जाल्यार आमी हेल्प सुद्दां घेवं शकता. ओके, सो दीस इज द वे. सपोर्ट दाखोवप ऑर जस्ट बिईंग देर, दॅट इज मोर देन इनफ वॉट पेरंट्स कॅन डू.
1: सो आतां जर आमच्या लागच्या म्हटल्यार फॅमिलींतल्या किंवा फ्रेंड्स जर तांकां रिलेशनशीप ऑर इवन अबाउट एग्जाम जर आमकां तांकां स्ट्रेस रिलीफ तांचो करपाक जाय जाल्यार कशी मदत आमी करू शकता तांकां?
0: ओके, हातूर फर्स्ट स्टेप आसा जशें आमी म्हटलें की आयकून घेवप. ओके, लिसन टू देम, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तूं आतां फ्रेंड्स म्हण किंवा पेरंट्स म्हण, आतां आमी जेन्ना स्कुलांनी टॉक वगैरे दिवपाक वता, वी टीच देम समथींग कॉल्ड अ सायकोलॉजिकल फर्स्ट एड. तातूंत चड गजाली ना. तातूंत पहिली गजाल म्हणजे लिसन, एक्टिव्हली लिसन. अशें न्ही की तूं उलयता आनी हांव माझ्या आनी कितें काम करता, ना. त्या मनशाक अशें दिसूंक जाय की हो मनीस म्हाका समजून घेता. नॉन जजमेंटली, तुझ्या मनान जजमेंट आसूंक जायना की हेजे कितें फालतूचे स्ट्रेस.

0: ना जजमेंट दवरून आसतना यू हॅव टू लिसन टू दॅट पर्सन. केन्ना केन्ना एका मनशाक फक्त एक लिसनिंग इयरूच जाय आसता, नथींग मोर दॅन दॅट. दे डोंट वॉन्ट युअर एडवायस, सो रोकडे एडवायस दिवपाक वचनाका. लिसन टू दॅम, आस्क दॅम वॉट इज तांकां कितें जाय. ओके, आस्क दॅम तुका कितें त्रास जाता. लूक एट द फिजिकल सायन्स अँड द जे वॉर्निंग सायन्स हांवें थोड्या वेळा पयलीं सांगले, त्या सायन्साचेर मातशें लक्ष दियात. जर तुमच्या लागच्या मनशान एक एग्जामीचो रिजल्ट आयलो जावं ब्रेकअप झालो, तो आतां एकटो एकटो रावता, कोणा कडेन उलयना, मिक्सअप जायना, तूं पळयता की पयलींचे जे एक्टिविटीज आशिल्ले ताका खूब आवडटाले, तातूंत सुद्दां आतां ताका इंट्रस्ट ना, अशें म्हणटा की कांय होपूच उरूं ना. दीज आर सम ऑफ द वॉर्निंग सायन्स दॅट दे हॅव टू कीप एन आय ऑन. ओके, आनी जर अशें कितें तांकां दिसलें जाल्यार तूं त्या मनशा कडेन उलोवं शकता की आय अंडरस्टँड तुका त्रास जाता, बट आय फील एट दीस पॉयंट ऑफ टायम आमी एका प्रोफेशनला कडेन वचून उलयल्ले बरें, आमी हेल्प घेवं शकता, ह्या बद्दल ते हेल्प करूं शकता तांकां.
1: रायट, तुमी म्हटले की जेन्ना आफ्टर लायक अशें कितें सिच्युएशन जालें जाल्यार सर्टन एक्टिविटीज म्हटल्यार पयलीं तो कितें तरी करतालो किंवां ते कितें तरी करताले तातूंतल्यान इंट्रस्ट वता. इफ जो तो जर इंट्रस्ट ताका परत गेन करपाक जाय जाल्यार ताका कसो एडवायस दिवप ऑर ताणी कितें करप.
0: ओके, सो इफ युअर फिलींग की आतां कांयच इंट्रस्ट ना कसो दिसता, हांव म्हणना की तूं सामकें फोर्स कर स्वताक आनी भायर सर आनी आतां बॅडमिंटन खेळपाक लाग जाय तुका आवडटलें ना. स्टार्ट स्मॉल, स्टार्ट विथ युअर रुटीन एक्टिविटीज. नीट टायमार घेवप, स्लीप एन्ड वेकअप एट द सेम टायम, ईट रेगुलरली. इफ यू फील दॅट तुका आयसोलेट करून दिसता तरी डोंट डू इट, कम एन्ड सीट आउटसायड विथ द फॅमिली. इवन इफ यू आर नॉट टॉकिंग, तूं मे बी उलयचें ना तेंचे कडेन, बट बस फॅमिली बरोबर बस, सिटींग इन दॅट एनवायरमेंट, सिटींग विथ युअर फ्रेंड्स इज गोईंग टू मेक यू फील बेटर. टेल युअर पेरंट्स अँड वी कॅन गो फॉर अ वॉक. भायर सर, डोंट आयसोलेट युअर सेल्फ. ओके, स्टार्ट स्मॉल विथ स्मॉल स्टेप्स. इफ यू कांट डू इट, ऑलवेज आस्क फॉर हेल्प.
1: बरोबर दोतोर, एक लास्ट तुमी आमच्या लिसनरांक एक मेसेज दिवपाक शकता जाल्यार एक मेसेज दिवची.
0: येस, सो युथाक हांव मेसेज दिता की आय वॉन्ट यू ऑल टू अंडरस्टँड दॅट वन एग्जाम, वन रिलेशनशीप इज नॉट डिफायनिंग युअर आयडेंटिटी.
1: राईट,
0: ते तुमची आयडेंटिटी, अस्तित्व, तुमची लायकी कांयच डिफायन करना. इट्स लायक तुमचे कडेन लायफ एक व्हडलो बूक आसा आनी दीस इज जस्ट वन पान भितरले, एकूच पान किंवा एक चॅप्टर आसा, ते फुडें वचून बदलतले. फुडें लायफान खूब घडामोडी जावपाच्यो आसा, सो डोंट फोकस ऑन वन थिंग. पेरंट्सांक थोडे सल्ले आसा की एक सेफ हार्बर क्रिएट करा. यू मेक अ सेफ हार्बर फॉर युअर चायल्ड सेईंग दॅट तुका केन्नाय कितें त्रास जाले हांव आसा. लेट देम फील दॅट. ओके, इन टर्म्स ऑफ रिलेशनशीप जावं जावं एग्जाम जावं.
1: राईट,
0: ओके, लिसन टू देम, डोंट एडवायज एवरी टायम. रादर दॅन सेईंग की बाबा तूं एग्जामीन कसो फेल जालो, कितें ह्या फावटी रॉंग जालें तें आमी बसून डिस्कस करूया, डोंट वरी, वील सी हाव इट वर्क्स. डू नॉट कंपेर, डू नॉट क्रिटिसायज. मोस्ट ऑफ द टायम कंपेरिजन हें जाता,
1: कंपेरिजन खूब
0: त्या खातीर, हां त्या खातीर खूबदां भुरग्यांक त्रास जाता. ओके, डू नॉट कंपेर देम विथ एनी वन. ओके, जर कंपेर करूंकूच जाय ह्या भुरग्यांकूय हांव सांगता, कंपेर विथ युअर लास्ट रिजल्ट. ओके, लास्ट टायम म्हजो वो रिजल्ट आयलो, ह्या फावटी मे बी हांवें 2 मार्क एक्स्ट्रा घेतला, दॅट इज ऑल्सो अ वीन. ओके, प्रेज द एफर्ट फॉर द पेरंट्स, डोंट लूक एट द मार्क्स ऑलवेज. प्रयत्न कितले केला बाबा तूं, इतले प्रयत्न केले, आय एम रियली प्राउड ऑफ यू. मार्क्स कितले आयले ते आमी मागीर पळोवया. रायट, वी कॅन वर्क ऑन दॅट. ऑलवेज गीव देम दॅट थिंग दॅट आय एम देर विथ यू अँड वी कॅन वर्क इट आउट टुगेदर. इट्स नॉट लायक यू नो, सदांच भुरग्यांक एक फियर आसता, फियर ऑफ डिसअपॉइंटमेंट, नॉट ओनली फॉर देमसेल्स बट आपूण पेरंटाक खाली उडयतलो काय, तेंचे आपणें एक्सपेक्टेशन आशिल्लें आपणें पूर्ण केलें ना. सो वो एक भुरग्यांक फियर सदांच आसता. सो मेक देम बिलीव दॅट देर इज नथींग लायक दॅट. तो भंय दवर नाका, कितें आसा तें आमी बरोबर फेस करुया एन्ड वी कॅन गो हॅड विथ दॅट. So I think these are some of the things and spending time together with the family.
1: Right.
0: Most of the time ata 12vi 10vi zali ki gharan fakt ekuch sambhashan ekuch ki exam che ye karung jayna. Spend
1: Barabar.
0: Time together, ek thodo vel kadat ti jena break ghata ti maja barobar thodo vel kirtir tu ka avadta te ami cook karuya kiwa ami bahar ushi walk a kya. So
1: right.
0: Do something like that that will make the child feel or the youth feel included.
1: Exactly. Dr. Koop, डिटेल्ड इन्फॉर्मेशन अशी तुम्ही आमकां प्रोवायड केली. हॅलो डॉक्टर, आयच्या ह्या कार्यावळीत तुम्ही आमचे बरोबर हांगा आयली, आमकां मार्गदर्शन तुम्ही केले, त्या खातीर तुमकां खूब खूब देव बरें करूं. आनी आमच्या लिसनर्सांकूय हे तुम्ही जे इन्फॉर्मेशन दिला आसतले ताचो लाभ झालाच आसतलो अशें हांव मानता. आयकुपेनो तुम्ही आयकताले हॅलो डॉक्टर ही कार्यावळ, आनी आयज आमच्या बरोबर आशिल्ली सायकॅट्रिस्ट डॉक्टर तन्वी पेडणेकर.

आणि ह्या बरोबर ही कार्यावळ हांगाच सोंपता. कांय खेळांतच मराठी भक्तिगीतांच्या कार्यावळी बरोबर आमी तुमकां मेळटले. आयकत रावात 105.4 FM रेनबो.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: रसिक श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात 105.4 FM रेनबो. दुपारचे 2:02 होत आहेत आणि सुंदर असा छोटासा मराठी भक्तिगीतांचा हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी सुरू करत आहोत. आणि या कार्यक्रमात पहिलं भक्तिगीत अजित कडकडे यांच्या आवाजातून प्रवीण दवणे यांचं गीत आणि नंदू होणप यांचं संगीत.

0: आणि यापुढील भक्तिगीत सुरेश वाडकरांच्या आवाजातून विद्या ओक यांचं गीत आणि संजय राज गौरीनंदन यांचं संगीत.
1: विठ्ठलाचे पाय

0: संत ज्ञानेश्वर महाराजांचे हे शब्द आम्ही ऐकले किशोरीताई अमोणकर ह्यांच्या आवाजातून. आणि मराठी भक्तिगीतांच्या या कार्यक्रमात आता घेऊया एक लहानशी विश्रांती.
1: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
2: विष्णू माय जग,
3: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

श्रोते हो सुमन कल्याणपुरे ह्यांच्या आवाजातून हे भक्तिगीत आम्ही ऐकलं. संत तुकाराम महाराज ह्यांचे शब्द आणि कमलाकर भगवत ह्यांचं संगीत. आणि यापुढे भक्तिगीतांच्या या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत रामदास कामत ह्यांच्या आवाजातून.

नमस्कार, यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आंध्र प्रदेश आनी कर्नाटकाच्या एका दिसाच्या भोंवडेर आसतले. आंध्र प्रदेशातल्या भोगापुरमात अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ते उक्तावण करतले. आंध्र प्रदेशाची भोंवडी सोपल्या उपरांत प्रधानमंत्री कर्नाटकातल्या मैसूरात स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण करतले. आयुष मंत्रालय आनी भारत एआय हांणी आयुष क्षेत्रांत कृत्रीम बुद्धीमत्तेचेर चलपी नवनिर्मितीक चालना दिवपा खातीर समजिकायेची कबलात केला. सावदी अरेबिया आनी हेर 13 देशांनी अस्तंत आशियातल्या मुखेल उदका मार्गातल्या जहाज येरादारीची राखण करपाचो हेतू आशिल्ली दर्यावेल्या संरक्षण युतीची थापणूक केल्या. 5 फावटी फिफा विश्वचषक चॅम्पियन जाल्लो ब्राझील कोलकाता हांगा भारतीय फुटबॉल पंगडा आड आंतरराष्ट्रीय फ्रेंडली मॅची खेळटलो. ही मॅच 3 ऑक्टोबराक सॉल्ट लेक स्टेडियमांत जावपाची आसा. काल अखिल भारतीय फुटबॉल संघटनेन ही घोषणा केल्या. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी NCS हांणी केल्ल्या नोंदी प्रमाण शुक्रारा सकाळी चीन तिबेट आनी नेपाळांतल्या कांय वाठारांनी भुकंप जाले. चीनांत 4.5 प्रमाणाचो सगळ्यांत बळिश्ट भुकंप जालो. सोयाबीन प्रजनन आनी शेती सुदारपा खातीर AI पावर्ड यंत्रणा तयार करपाक अमेरिका भारतान हात मळयला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. नीट प्रस्नाचेर विद्यार्थ्यांनी केल्ल्या निदर्शना वेळार पुलिसांनी केल्ल्या कारवायेक लागून विरोधकांनी निषेध केलो. या उपरांत संसदेची दोनूय सभाघरां दिसा खातीर स्थगीत केल्ली. 3 ऑगस्टाक लोकसभा आनी राज्यसभेची परतून बसका जातली. 20 जुलयाक जंतर मंतर हांगा जाल्ल्या निषेधा वेळार जखमी जाल्ल्या दिल्ली पुलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी निदर्शना वेळार पुलीस अधिकाऱ्यांक मुद्दाम निशाणे केल्याचो आरोप केला. राष्ट्रकुल खेळा सर्तींत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हांणी रुप्या पदक मेळयले, जाल्यार सीमा काली रामन हांणी बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारांत काश्या पदक जोडले. 5 फावटी फिफा विश्वचषक चॅम्पियन जाल्लो ब्राझील कोलकाता हांगा भारतीय फुटबॉल पंगडा आड आंतरराष्ट्रीय इश्टागत मॅची खेळटलो. ही मॅच 3 ऑक्टोबराक सॉल्ट लेक स्टेडियमांत जावपाची आसा. काल अखिल भारतीय फुटबॉल संघटनेन ही घोषणा केली. ड्युरंद कपाची 135वी आवृत्ती आयज शिलाँगात सुरू जाली. जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत ई गट सर्तीचे आयोजन केल्ले. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रांत मुसळधार पावसाचो अदमास सांगून रेड अलर्ट जारी केला. फुडल्या 3 दिसांनी ईशान्य भारत, पंजाब, कोकण, गोंय, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश आनी राजस्थान ह्या वाठारांनी व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

जाणा तुम्ही ऐकतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ 105.4 MHz आणि आता ह्याच कार्यावळीत मुखार ऐकूया विदुषी शुभा मुगदळ हांचे गायन.

0: इष्टांनो, तुम्ही ऐकत आले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ, आणि ह्या कार्यावळीत तुम्ही ऐकले राजश्री पाठक हांचे गायन, तशेंच विदुशी शुभा मुगदळ हांचे गायन. आणि आता ह्या सभेन तुमकां मुखार आयकूंक दिता कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
1: मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री रक्षा सिंग आनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी आयज क्रांतिकारी शहीद उधम सिंग हांकां तांच्या हुतात्मा दिसा आर्गां ओपल्यात. ओएनजीसी म्हळ्यार तेल आनी सैमीक वायू महामंडळान कणगिणी हांगासर आपल्या एडवान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटांत उर्जा भारत कन्व्हेन्शन सेंटराचे उक्तावण केल्ल्यान गोंयच्या कन्व्हेन्शन आनी वेवसायीक पर्यटन मळार उर्बा मेळ्ळ्या. नीट विशयाचेर विद्यार्थ्यांच्या निषेधा वेळार आरोप केल्ल्या पुलीस कारवाई सयत कितल्याशाच मुद्द्यांचेर विरोधकांनी गदारोळ केल्ल्यान राज्यसभा दिसा खातीर स्थगीत केल्ली. ह्याच मुद्द्याचेर लोकसभा दनपारां 12 मेरेन स्थगीत केल्ली. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रांत उटंग

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

तुम्ही ऐकता स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो आणि या खिणाक ऐकता द रेनबो सांस ही कार्यावळ. इश्टानो, जगातल्या जायत्या देशांच्या आव्हानात्मक खेळाडू आड लढताना भारतीय पंगडान अत्यंत प्रभावी आणि शिस्तबद्ध कामगिरी केली असा आणि ह्या जागतिक मळार भारतान पदक तालिकेन आतापर्यंत धाव्वो मान प्राप्त करून आंतरराष्ट्रीय मळार आपल्या खेळाची उच्च पातळी सिद्ध केली असा, जी पुराय देशा खातीर एक अत्यंत अभिमानाची गजाल ठरली असा. ह्या महासर्तीन भारताच्या खेळगड्यांनी त्यांच्या सातत्यपूर्ण जिद्दी खेळाच्या बळाचेर आता मेरेन अशी 17 पदकां अजून पर्यंत मेळिल्ली आसा. ऐकूया हे मुखावयले गीत रेखा भारद्वाज हांच्या आवाजान.

Tumhe ki ta the rainbow san zi khare ulik she pa zons char mega hertz san chir. Ishtano aaj ami uletat Commonwealth Games 2026 kanche baddal. Tar ishtano वेटलिफ्टिंग ह्या खेळांत भारताची नामांकित खेळाडू मिराबाई चानू हांणी भारत देशाक व्हड अभिमान हाडून दिला. बायलांच्या 48 किलोग्राम वजनाच्या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक गटांत तांणी स्नॅच आणि क्लीन एड जग मिळून वट्ट 190 किलोग्राम वजन उखलून इतिहासीक कामगिरी केल्या. तांच्या ह्या अप्रतिम यशा खातीर भारताक ह्या पुराय कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेतले पयले वयले भांगराचे पदक मिळून दिल्ले आसा, जे आमकां भारतीयां खातीर खरेंच अभिमानाची गजाल. आयकुया हे मुखावयले गीत सिद्धनाथ भुयाव हांच्या आवाजान.

त्या दिसा वडाकडे गडद तिनसना मंद मंद वाजत आयली तुजी गो पायजणा. बाकी बाब बोरकार हांची ही रचना तुम्ही ऐकले. सिद्धनाथ भुयाव हांचो हो आवाज. आणि इश्टानो ह्या खिणाक तुम्ही ऐकतात द रेनबो सांस्की कार्यावळ. आणि आयज आम्ही उलयतात कॉमनवेल्थ गेम्स हांच्या बद्दल. तर आयकुबेनो, पॅरा एथलेटिक्स विभागान भारताची जिद्दी खेळाडू शर्मिला धनकड हांणी आपली अफाट टाक आणि आत्मविश्वास दाखोवन अप्रतीम यश मेळयले. बायलांच्या शॉटपूट प्रकारांत तिणेन 9.81 मीटर इतक्या लांब अंतराचेर गोळा फेकून सर्तीतल्या सगळ्या प्रतिस्पर्धकांक फाटी उडयले. तांच्या ह्या विक्रमी आनी ऐतिहासीक फेका खातीर भारत देशा खातीर पॅरा एथलेटिक्स मळार एक मोलाचे आनी अविस्मरणीय भांगराचे पदक जिखपाक यश आयले. तर इश्टाना ऐकूया हे मुखावयले गीत अमित कुमार आनी आशा भोसले हांच्या जोड आवाजान.

0: तरतुदीचो बफर स्टॉक हांचे खाला सगळ्यो गरजो पुराय केल्या उपरांतच भारतीय अन्न महामंडळांतल्यान तांदूळ इथेनॉल उत्पादना खातीर वाडटात आनी फकत अन्न आनी भौशीक वितरण खात्यान प्रमाणीत केल्ल्या अतिरिक्त स्टॉकांचोच वापर करतात अशें पेट्रोलियम मंत्रालयान सांगलां. केंद्रीय मंत्रीमंडळान उर्जा साठोवपाच्या पद्दतीन फ्लोटिंग सोलार फोटोवॉल्टीक प्रकल्पाच्या विकासा खातीर प्रधानमंत्री सूर्य सरोवर येवजणेक मान्यताय दिल्या. वट्ट 5,070 कोटी रुपया खर्च करून हे येवजणेक मान्यताय दिल्या अशें आयज प्रसार माध्यमाकडेन उलयताना मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले.
1: प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना में जितने वॉटर बॉडीज हैं, डैम्स हो, लेक्स हो, कैनाल्स हो, उन सब का उपयोग करके जो सोलर पावर जनरेशन कैपेसिटी क्रिएट करना है उसका अप्रूवल लिया गया है. 102 गीगावाट यानी 1,00,000 मेगावाट की कैपेसिटी पोटेंशियल है भारत में.
0: हे येवजणेचो काळ 5 वर्सांचो आसतलो. या प्रकल्पा खातीर अतिरिक्त भूंय संपादन करपाची गरज ना जाल्यार विद्यमान जलाशय कालवे आनी उद्देगीक तळ्यांचो फावो सारखो वापर करपाची संद निर्माण जातली अशें वैष्णव हांणी फुडें म्हणला. केंद्रीय मंत्रीमंडळान विस्तारीत खेलो इंडिया येवजणेक मान्यताय दिल्या आनी राष्ट्रीय खेळ महासंघाक 36,400 कोटी रुपया परस चड खर्च करून 2026-27 ते 2030-31 वर्सा खातीर आदार वाडोवपाक मान्यताय दिल्या. तशेंच मंत्रीमंडळान नॅशनल ऑफशोर एक्सप्लोरेशन स्कीम समुद्र मंथनाक 84,000 कोटी रुपया परस चड खर्च करून वर्स 2030-31 मेरेन मान्यताय दिल्या. ह्या उपक्रमाक लागून खेळांची मुळावी बांदावळ घटमूट जातली आनी देशभर दर्यादेगेवेल्या उर्जेच्या सोदाक चालना मेळटली अशें म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले. खेळ 5 फावटी फिफा विश्वचषक चॅम्पियन जाल्लो ब्राझील कोलकत्ता हांगासर भारतीय फुटबॉल पंगडा आड आंतरराष्ट्रीय फ्रेंडली सर्ती खेळटलो. ही सर्त 3 ऑक्टोबराक सॉल्ट लेक स्टेडियमांत जावपाची आसा. काल अखिल भारतीय फुटबॉल संघटनेन ही घोषणा केल्या. ड्युरंत कपाची 135वी आवृत्ती आयज शिलाँगात सुरू जाली. जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत ई गट सर्तीचें आयोजन केल्लें. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रांत मुसळधार पावसाचो अदमास सांगून रेड अलर्ट जारी केला. फुडल्या 3 दिसांनी ईशान्य भारत, पंजाब, कोकण, गोंय, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान ह्या वाठारांनी व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. अंदमान आनी निकोबार जुंवे, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, लक्षद्वीप, तेलंगणा, विदर्भ आनी अस्तंत मध्य प्रदेशांत दिसाक जोगलासयत वादळी वारें व्हांवपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.
2: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, दर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी.
3: फार्म टू सिटी
2: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर. फार्म टू सिटी.
3: फार्म टू सिटी.

तुम्हें किता रेनबो सांझी कर FM रेनबो सभी इश्टानो बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या जलद आणि तंत्रशुद्ध खेळामधी भारतीय खेळाडूंनी सध्या आपलो दबदबो दाखवला असा. कॉमनवेल्थ गेम्स 2026 या हंगसर दादल्यांच्या बॅडमिंटन दुहेरीन म्हणजेच मेन्स डबल्स हातून सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि त्यांच्या साथीदारान वेगवान खेळ दाखवला. तर टेबल टेनिस बायलांच्या एकरींत श्रीजा अकुला हांणी तांच्या तांत्रीक कौशल्याच्या बळाचेर अत्यंत कठीण सामने जिखले. ह्या दोनूय खेळाडूंनी भारता खातीर रुप्याची पदकां मेळोवन आपली ताक आंतरराष्ट्रीय मळार दाखोवन दिल्ली आसा. ऐकुया हे मुखावयले गीत कृष्णा सिंगनापूरकार हांच्या आवाजान.

तुम्ही ऐकतात स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो, आणि ह्या खिणाक ऐकतात द रेनबो सांज ही कार्यावळ. आयज आम्ही उलयतात इश्टानो बॉक्सिंग प्रकारान भारताच्या भयमुक्त आणि आक्रमक बॉक्सरांनी रिंगा मदीं आपली खोस खाशेली छाप सोडिल्ली आसा. बायलांच्या 50 किलोग्राम वजनाच्या गटान निखत झरीन हांणी आनी दादल्यांच्या 51 किलोग्राम वजनाच्या गटान अमित पंघाल आनी आपल्या जोरदार ठोशांच्या बळाचेर प्रतिस्पर्धकांक आव्हान दिले. ह्या दोनूय शूर खेळाडूंनी भारता खातीर कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्ज मेडलां जिखून देशाच्या पदकांची संख्या वाढोवपांत खूब मदत केल्ली आसा. आमी उलयतात कॉमनवेल्थ गेम्स 2026 हाच्या बद्दल, आनी ह्या कार्यावळीन आतां मुखार आयकूंक दिता लता मंगेशकर आनी उदीत नारायण हांचो हो मुखावलो जोड आवाज.

0: तरिष्ठानो 17 पदकां मेळोवन भारतान आपले भारताचे खेळगड्यान आपले काम आपली कामगिरी दाखोवन दिल्ली आसा. तर 17 पदकां तर फक्त ह्या सुवर्ण काळाची सुरवात आसा. फुडल्या आव्हानात्मक मुकाबल्या खातीर आमचे खेळगडे आणखी जायती भांगराची रुप्याची आणि कांस्या पदकां जिकून देशाचो तिरंगो जगाच्या मळार आणि उंचायेचेर फडकयतले आणि भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी बरयतले हाची आमकां पुराय खात्री आसा. तेन्ना आमी सगळ्या भारतीयांनी एकठांय येवन ह्या सगळ्या वीरांक सगळ्या ध्येयवादी खेळाडूंक त्यांच्या पालकांक त्यांच्या मार्गदर्शकांक अभिनंदन करूया आणि आशीर्वादूय देऊया आणि सगळ्यांक परबी भेटूया. आणि ह्या गीतातल्या आम्ही आता ह्या कार्यावळीतल्या तुमचो निरोप घेता आणि काही खिणातच ऐकूंक लागा. रावात इंग्लिशातल्या खबरो बरोबर 7:05.
1: अभिषेक मुखोपाध्याय. The Union Cabinet has approved the Pradhan Mantri Surya Sarovar Yojana PMSSY for development of floating solar photovoltaic projects with energy storage systems. Addressing media in New Delhi after the Union Cabinet meeting today, Information and Broadcasting Minister Ashwani Vaishnav said that the scheme has been approved with a total outlay of 5,070 crore rupees. He said the scheme envisages the development of 5,000 megawatt of floating solar photovoltaic projects with co-located energy storage systems having a minimum storage capacity of 2 hours totaling 10,000 megawatts.
2: Solar capacity per capita ke hisab se dekhe to world's highest desh mein lagi hai. Water bodies hai, dams ho, lakes ho, canals ho, un sab ka upyog karke jo solar power generation capacity create karna hai, uska approval liya gaya hai aaj. 102 gigawatt yane 1,00,000 megawatt ki capacity पोटेंशियल है भारत में. टोटल 5,000 मेगावाट फ्लोटिंग सोलर पीवी फोटोवोल्टेक कैपेसिटी भारत में क्रिएट की जाएगी. 5 साल की स्कीम में 1 करोड़ पर मेगावाट का इसका सपोर्ट दिया जाएगा. स्कीम में projects will be selected through tariff based competitive bidding. 10 million tons of CO2 emissions ko ye prevent karega.
1: The Union Cabinet has given its nod to the National Offshore Exploration Scheme Samudra Manthan with an approved outlay of 84,084 crore rupees for implementation up to financial year 2030-31. Mr. Vaishnav said the scheme encompasses a comprehensive set of interventions across the offshore exploration value chain. The Union Cabinet has given its approval to the continuation of the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi PM Kisan scheme for 2026-27 to

0: इश्टांनो, तुम्ही ऐकतात तुमची पसंती ही फोन इन कार्यावळ. तुमकां ऐकुपाची आसात तुमची आवडीची गीतां जाल्यार कॉल करात आनी ऐकात तुमची आवडीची गीतां. सद्या आमकां एक कॉल आयिल्लो आसा, पळोवया हो कॉल कोणाचो आयला तो. हॅलो.
1: हॅलो सर.
0: हां हॅलो, कोण उलयता?
1: हॅलो,
0: हॅलो, तुमचें नांव सांगू शकता तुमी?
1: म्हजें नांव लुसियान परेरा सर, लुसियान परेरा.
0: हां बाबा, लुसियान बाब, तुमी खंयसर खंयसर सावन उलयतात?
1: हा फर्स्ट टाइम कॉलर सर. सांगोडला सावन उलयता, सांगोडला
0: ओके
1: तालिगांव
0: सांगोडला.
1: सांगोडला
0: आनी
1: सावन उलयता.
0: लुसियान बाब, देव बरें करूंक तुमी कॉल केलो, अशेंच कॉल करीत रावात, आमकांय बरें दिसता जेन्ना तुमचे कॉल येतात तेन्ना.
1: ओके सर.
0: आनी आयज कितें आयकतले तुमी?
1: हां
0: आयज आयज खंयचें कितें आयकतले?
1: आयज म्हाका ते हें जाय, कांतार पॉज जाय. आंक बरी बरी और तुम मुस्कुराने की बात
0: ओके ओके
1: करती हो.
0: ओके ओके, तुमसे अच्छा कौन है या फिल्मातल्यान. ओके बाब, लुसियान बाब, देव बरें करून
1: ओके,
0: कॉल केलो म्हणून तुमकां आयकूंक दिता हें गीत.
1: तुकाय
0: कुमार
1: तुकाय
0: सुना,
1: देव बरें करू सर, तुकाय
0: येस
1: देव बरें करू.
0: येस येस, अशेंच कॉल करीत रावात.
1: ओके, थँक्यू वेरी मच सर.
0: येस येस, तर हें आशिल्लें लुसियान बाब.

मिश्रांनो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो आणि ह्या खेळात तुम्ही ऐकता तुमची पसंती ही फोन इन कार्यावळ. तुमका ऐकोपाची असा तुमची आवडीची गीतां जाल्यार आमकां कॉल करात आणि ऐकात तुमची आवडीची गीतां. तर मिश्रांनो, आता बरोबर 7:20 मिनटांचेर तुमका ऐकोपाक मेळटल्यो कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो. तो पर्यंत ऐकत रावात हे गीत कुमार सानू हांच्या आवाजात.

जोडावा जान. तर बाप देव बरे करून तुम्ही कॉल केला म्हणून असेच परत असेच कॉल करीत राहत आणि ऐकत राहत तुमचे आवडीची गीतं. तर इश्टानो, हे असा किनारा फिल्मातले गीत लता मंगेशकर आणि भूपेंदर हांच्या जोडावाजान.

0: तुम्ही ऐकता स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो आणि या खेळाक ऐकता तुमची पसंती ही फोन इन कार्यावळ. तुमकां ऐकुपाचे आसात तुमची आवडीची गीतां जाल्यार कॉल करात आमकां. आमचो नंबर जावन आसा 2224457 सुरवातीक 08 32 डायल करपाक विसरूं नाका. तेन्ना वाट कोणाची पळयतात, मोबायल तुमच्या हातीन आसतलोच, तेन्ना डायल करा आमचो नंबर आनी आयकात तुमची आवडीची गीतां. आनी ह्या खिणाक आमकां एक कॉल आयिल्लो आसा, तो कॉल कोणाचो आयला तो पळोवया. हॅलो हॅलो
1: हॅलो
0: हॅलो कोण उलयता? शिवा सावंत बाब, कशे आहात तुम्ही?
1: आम्ही बरे आहे.
0: आणि किती म्हणता, कसे चालला आमण्या?
1: बरे चालला, पाऊस बी बरो पडता.
0: पाऊस बी बरो पडता. तुमका माशेलान बी सामके लागी तर
1: हय.
0: निकतोच चिखल कालो झालो. आणि तुम्ही गेल्ले का ना?
1: ना ना.
0: ओके ओके, सो खूप लागी, सारखं लागी तुमका. आणि आयज किती ऐकतले तुम्ही? आणि आयज किती ऐकतले? हॅलो, हा सांगा. गुलाम फिल्मातले गीत खे
1: बोलते तू?
0: ओके ओके ओके. आणि हे गीत तुम्ही कोणाक भेटयतात? बरे बरे हा. शिवाबाब देव बरे करून तुम्ही कॉल केला म्हणून अशाच कॉल करीत राहत आणि ऐकत राहत तुमची आवडीची गीत. आणि ऐकूपयान हे आशिले शिवा सावंतबाब आमोणेच्यान, आणि त्यांच्यानी ऐकले मागयले हे गीत गुलाम फिल्मातले.

0: तुम्ही ऐकत आहात तुमची पसंती ही फोन इन कार्यावळ आणि ह्या कार्यावळीन ह्या खेळाक तुम्ही ऐकत आहात अलका याज्ञिक आणि आमिर खान हांच्या जोड आवाजान गुलाम फिल्मातले हे गीत. आणि इष्टानो असेच आमका कॉल करीत रहात आणि ऐकत रहात तुमचे आवडीची गीतां. आणि सध्याक आणि एक कॉल आयला असा तो कॉल कोणाचा आयला तो पळूया. हॅलो
1: हॅलो गुड इव्हनिंग सर.
0: गुड इव्हनिंग बाप, कोण उलयता?
1: सिल्वेस्टर रॉड्रिगेज.
0: हा सिल्वेस्टर बाप, सांगात कशा आहात तुम्ही?
1: बरे बरे.
0: आणि म्हापशेकार किती म्हणतात? ओके ओके ओके. आणि आज किती ऐकतले तुम्ही? आज किती खे गीत ऐकतले?
1: यमला पगला दिवाना सर.
0: यमला पगला दिवाना ह्या फिल्मातले खे देऊन. ओके ओके ओके ओके.
1: त्या भेटत सर.
0: हा सांगा.
1: आणि स्टुडंट ऑफ सेंट जेवियर्स कॉलेज वापसा सर.
0: येस थँक्यू. देव येस येस देव बरे करूंक तुमकाय बी. सिल्वेस्टर बाप देव बरे करूंक तुम्ही कॉल केला म्हणून. आणि हे आशिले सिल्वेस्टर बाप, त्यांच्यानी मागयले असं हे गीत यमला पगला दिवाना ह्या फिल्मातले सोनू निगम आणि निंदी कौर हांच्या जोड आवाजान. आणि त्यांच्यानी भेटले असा आपल्या स्टाफाक. तर ऐकूया हे गीत सोनू निगम आणि निंदी कौर हांच्या आवाजान.

श्रोत्रिष्ठानो, तुम्ही ऐकता तुमची पसंती ही फोनीन कार्यावळ. आणि ह्या खिणाक हे गीत असतात सोनू निगम आणि नंदी कौर हांच्या जोड आवाजान. यमला पगला दिवाना ह्या फिल्मातल्या हे गीत मागयले आशिले सिल्वेस्टर बाब हांच्यानी म्हापसा कुचेलीच्यान. आणि थोडोच वेळ उरिल्लो असा, त्याच वेळा भितर तुमकां आयकूंक येता हे मुखावले गीत उदित नारायण हांच्या आवाजान.

नमस्कार, अक्षता यू एस आज काय मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज गोवा राज्य मुळाव्या साधन सुविधा उदरगत महामंडळ म्हळ्यार GSIDC'न आयोजीत केल्ले गोंय वास्तुकला आनी शाश्वततायेचेर राष्ट्रीय परिषदेच्या उक्तावण सुवाळ्यान मार्गदर्शन केले. राज्यान 26 सुवातेचेर बसयल्ल्या AM कॅमेरा वरवीं येरादारी नेम मोडप्यांक फाल्यां 1 ऑगस्ट सावन तालाव जारी जावपाक सुरवात जातली. केंद्रीय सरकारान 2 मुखेल केंद्रीय उपक्रमा खाला गोंया खातीर वट्ट 254 कोटी परस चड नुस्तेमारी प्रकल्पांक मान्यताय दिल्या. सरकारा वतीन फाल्यां 1 ऑगस्ट 2026 दिसा लोकमान्य टिळक पुण्यतिथी पाळटली. गोंय वेधशाळेन आयज उत्तर आनी दक्षीण गोंयांत पावसा खातीर येल्लो अलर्ट जारी केला. तशेंच 30 जुलय ते 5 ऑगस्ट मजगतीं राज्यांतल्या चडशा वाठारांनी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताय उक्तायल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दळान आयज कुर्टी फोंडा वाठारांतल्या विद्यार्थ्यां खातीर एक खासा प्रशिक्षण कार्यावळ घडोवन हाडली. NDRF'च्या महाराष्ट्र गोवा विभागाचे निरीक्षक ज्वाला दास हांच्या मुखेलपणाखाला हे प्रशिक्षण सत्र झाले. गोंयांत बुद्धिबळाक उर्बा दिवपा खातीर खेळा संचालनालया कडल्यान जी मजत जाय ती मेळटली अशें आस्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिला. अरुणाचल प्रदेशाचे मुखेलमंत्री पेमा खांडू हांणी ईशान्य राज्यांमदीं वेपार, ऑनलायन शोशण, घुंवळी वखदांचो दुरुपयोग, बालविवाह आनी असुरक्षीतताय ह्या भुरग्यां संबंदीत आव्हानांक फुडो करपा खातीर सहकार्याचो उलो मारला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी।

तुम्ही घेतात कातारांची कार्यावळ एफ एम रेनबो सभेन आणि इष्टानो. ही कार्यावळ मुखार वर्तन आता ऐकूया रुटा रोज आणि आल्फ्रेड रोज यांचा जोडावाज.

तुम्ही ऐकतात कांतारांची कार्यावळ 105.4 MHz आणि इष्टानो ह्या कार्यावळीन आता मुखार ऐकूया लॉर्ना आणि सांगाती ह्यांच्या आवाजान हे मुखावले कांतार.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राइब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
1: अनिष्ठानो, ह्या वेळार आता कातारांच्या कार्यावळींतल्यान आमी तुमचो निरोप घेता. तुम्ही घेता 105.4 MHz FM रेनबो.

तुम्ही ऐकतात सदाभहार गीतांची कार्यावळ, आणि आयज सदाभहार गीतांच्या कार्यावळीन आम्ही ऐकतात मोहम्मद रफी हांची गीतां. आतां तुम्ही ऐकले 1970 वर्सा प्रदर्शित झाल्या द ट्रेन ह्या फिल्मातले गीत. ह्या अजरामर गीताक आर डी बर्मन हांणी संगीत दिला, तर तांचे बोल प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी हांच्यांनी बरयल्ले. पडद्याचेर सुपरस्टार राजेश खन्ना हांचेर चित्र जाल्ले हे गीत मोहम्मद रफी हांच्या आवाजान आमी आतांच ऐकले. तर एकवेळ मुखार वयतना हे अत्यंत भावूक गीत मुखावयले तुमकां आयकूंक दिता. 1970 वर्सा आयिल्ल्या पगला कैका ह्या चित्रपटांतले आसा. ह्या गितान सोबीत संगीत दिल्ले आसा शंकर जयकिशन हांच्यांनी, आनी ताचे अर्थपूर्ण बोल हसरत जयपुरी हांच्यांनी बरयल्ले आसा. अभिनेता शम्मी कपूर हांचे चित्रीत जाल्ले ह्या गितान मोहम्मद रफी हांच्यांनी विरहाची आनी मोगाची भरिल्ली वेदना अत्यंत मखमली स्वरांनी सादर केल्ली आसा. आयकूया मोहम्मद रफी हांच्या आवाजान हे मुखावयले गीत.

इश्टानो, आयज 31 जुलय भारतीय संगीत विश्वातलो एक सामको भावूक असो दीस. आयज आपल्या अद्भूत आवाजान आनी सुरांनी करोडो लोकांच्या काळजाचे राज करपी संगीत विश्वाचे अमर गायक मोहम्मद रफी साहेब हांची पुण्यतिथी, आनी त्याच निमतान आमी आयकतात तांचीच ही गीतां. तर इश्टानो, हे मुखावयले गीत म्हळ्यार भारतीय संगीताच्या सुवर्ण काळांतले एक अप्रतीम गीत, जे 1960 वर्सा प्रदर्शीत जाल्ल्या काला बाजार चित्रपटांतले आसा. संगीताचे पितामा एस डी बर्मन हांणी ह्या गीताक मधूर चाल दिली आनी शैलेंद्र हांणी ताचे काव्यात्मक बोल बरयले. पडद्याचे सदाबहार नट देव आनंद हांच्या खास आकर्षक शैलीन चित्रीत जाल्ले हे गीत रफी साहेबांच्या गळ्यातल्या गोडव्या खातीर वळखले वता. आयकून घेता हांव मुखावला आवाज मोहम्मद रफी हांचो.

तुम्ही ऐकत आहात स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो आणि ह्या खेळाक ऐकत आहात सदाबहार गीतांची कार्यावळीन. आज आम्ही ऐकत आहात मोहम्मद रफी हांचो हो आवाज. आज आपल्या अद्भुत आवाजान आणि सुरांनी करोडो लोकांच्या काळजाचे राज्य करपी संगीत विश्वाचे अमर गायक मोहम्मद रफी ह्यांची पुण्यतिथी आणि तांका आदरांजली ओपा खातीर आम्ही ही गीतं ऐकतात सदाबहार गीतांच्या कार्यावळीन. तर इश्टानो, जिणेचे व्हड तत्वज्ञान सांगपी हे मुखावयले गीत 1961 ह्या हमदोनू ह्या चित्रपटातले आसा. ह्या गीताचे बोल महान कवी साहिर लुधियानवी हांच्यांनी बरयल्यात आणि ताका संगीत जयदेव हांच्यांनी दिला. पडद्याचेर देव आनंद आणि हांच्या बिंदास अंदाजाचेर चित्रित झालेल्या ह्या गीतांत रफी साहेबांनी अत्यंत सहज आणि शांत सुरांनी दरेक परिस्थितीत हसत जगपाचो संदेश दिला. ऐकूया हे मुखावयले गीत मोहम्मद रफी हांच्या आवाजात.

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुमी आयकतात एफएम रेनबोचे प्रसारण. तशेंच न्यूज ऑन एर ह्या एपावरवी डिजिटल मोडाचेर तुमी आयकतात एफएम रेनबो. आता रातची 12:05 जावन गेल्ली आसात. आयच्या दिसापुरते आमचे प्रसारण आता बंद जाता. एफएम रेनबोच्या प्रसारणांत परती तुमची आमची भेट फाल्यां सकाळी 6 जातली. आयचे राती पुरतो आता आमकां निरोप दियात. शुभरात्री. जय हिंद.